नमस्कार रसिकश्रोतेहो आणि शुभ प्रभात. आपण ऐकताय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा हे प्रसारण आता आपण ऐकू शकता. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 22 वैशाख, शके 1948 अर्थात 12 जून 2026. आजच्या प्रसारणात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रसारणास सुरुवात करूया या मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं हिंदीतून बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांच्या स्वरात आत्ताच आपण मधुसूदन कालेलकर यांची ही भक्तिरचना ऐकली. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात पुढे एका सुरेश वाडकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची ही गीतरचना प्रभाकर पंडित यांचं संगीत.

भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहात आणि आता पुढचं भक्ती गीत ऐकूया. संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात सदाशिव जावडेकर यांची गीत रचना, संगीत आशिष केसकर यांचं.

आत्ताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची ही रचना ऐकलीत. जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत होतं. भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहात आणि आता

वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात आत्ताच आपण जगदीश खेवूडकर यांची ही भक्तिरचना ऐकलीत. राम कदम यांचं संगीत होतं. भक्तिगीताच्या कार्यक्रमात आता पुढे ऐका

संजीव अभ्यंकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया हे देशभक्ती गीत.

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आत्ताच आपण राजा बढे यांची ही रचना ऐकलीत. श्रीनिवास खळे यांचं संगीत होतं. यासोबतच भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी अमरावती केंद्र. सकाळचे 6:34 आणि 45 सेकंद झालेले आहेत.

जाणून घेऊया आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. थोड्याच वेळात 6:40 आपण ऐकणार आहात विचारपुष्प. या मालिकेत आज पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आपण ऐकणार आहात. लेखन आहे प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं, वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेचच 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सहा वाजून 55 आपण जाणून घेणार आहात आजचे दिनविशेष. सकाळी 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र हे आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. तसेच श्रोते हो सकाळी 8 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. आणि त्यानंतर लगेचच 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सात वाजून 40 आजच्या प्रसारणात आपण आनंद घेणार आहात नाट्य संगीताचा. सकाळी 8:40 हिंदी फिल्म संगीत आम्ही आपल्यासाठी घेऊन येऊ. सकाळी ठीक 10 स्थानिक प्रसारणात आज आरोग्य संवाद या कार्यक्रमात गुदद्गद आजार म्हणजेच ॲनोरेक्टल डिसीजेस कारणे उपचार आणि प्रतिबंध या विषयावर डॉक्टर उज्ज्वल बारंगे यांची नितीन भट यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. सकाळी ठीक 10:30 गीतगंगा हा मराठी फिल्मी नॉन फिल्मी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. सकाळी ठीक 11

फोन इन कार्यक्रम स्वर संवाद आपण ऐकणार आहात. आजच्या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत स्नेहल ठाकरे, सादर करते आशिष कावंडे. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्याप्रमाणेच विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम त्यांच्या नियोजित वेळी आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, अशी होती आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आणि आता जाणून घेऊ उद्या दिनांक 13 जून 2026 शनिवार या दिवशी आमचे कार्यक्रम असे असतील. सकाळी ठीक 6:05 आपण आनंद घेणार आहात भक्ती संगीताचा. 6:35 जाणून घेणार आहात कार्यक्रमाची रूपरेषा. 6:40 उद्या विचारपुष्प या मालिकेत आचार्य प्र के अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आपण ऐकणार आहात. बाबूराव उपाध्ये यांचं लेखन आहे आणि वाचकस्वर बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6:00

0: भक्ती संगीताचा 6:35 जाणून घेणार आहात कार्यक्रमाची रूपरेषा. 6:40 उद्या विचारपुष्प या मालिकेत आचार्य प्र के अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आपण ऐकणार आहात. बाबूराव उपाध्ये यांचं लेखन आहे आणि वाचकस्वर बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 6:55 दिनविशेष आपण जाणून घेणार आहात. सकाळी 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 7:40 उद्या मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:40 स्मृती गाथा आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात उद्याच्या प्रसारणात. सकाळी ठीक 10 स्थानिक प्रसारणात उद्या विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचं संकलन पल्लवी सपकाळे यांचं, सादर करते भैयालाल टेकाम. सकाळी ठीक 10:30 गीतगंगा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सकाळी ठीक 11 स्मृतिगंध हा गीतगुंजन अंतर्गत कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येऊ. दुपारी 12 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. त्याप्रमाणेच हिंदीतून तसंच इंग्रजीतून आणि मराठीतून दिली जाणारी बातमीपत्रं, त्याप्रमाणेच विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम त्यांच्या नियोजित वेळीच आपण ऐकणार आहात. तर ही होती उद्या प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आणि आता ऐका विचारपुष्प.
1: काही माणसं आयुष्यभर आनंदाचा शोध घेत असतात, तर काही जण आयुष्यभर इतरांना आनंद देत असतात. असंच एक आनंदमयी व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे. हे जग सुंदर करण्याचा ध्यास घेतलेल्या पुलंनी अवघ्या विश्वातल्या मराठी माणसांना निरामय आनंद दिला. पुलंचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या साहित्यातून विनोदाची कारंजी उधळणारे पुलं आणि खऱ्या आयुष्यात जगताना इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा म्हणून आपल्या दोन्ही हातांनी समाजाला भरभरून देणारे पुलं एकच होते. आज आपल्या अवतीभोवती दिमाखात उभ्या असलेल्या अनेक संस्थांच्या उभारणीत पुलंचा मोठा वाटा आहे. मराठी साहित्य विश्वात अनेकांनी विनोदी लेखन केलं, आजही अनेक जण लिहित आहेत, पण पुलंना रसिकांचं जे प्रेम लाभलं ते खचितच इतरांना लाभलं असेल. का बरं असं घडलं असेल? त्यांच्यासारखी खुमासदार भाषाशैली आणि सूक्ष्म निरीक्षण शक्ती अनेकांकडे होती आहे, पण तरीही पुलंचं साहित्य इतर साहित्यिकांपेक्षा वाचकांचं अधिक प्रेम मिळवणारं ठरलं. याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांचं माणसांवरचं प्रेम. आपल्या आसपासची माणसं वेंधळेपणा करतात, त्रासदायक वागतात, गडबड गोंधळ घालतात, त्यांची फजिती होते, पण तरीही ही सगळी माणसं पुलंच्या लेखणीतून आपल्या मनात उतरतात, पण ती कधीच मनातून उतरत नाहीत. पुलंची लेखणी ही व्यक्तिचित्र उभी करताना त्यांची टवाळी करत नाही, त्यांना खलनायक ठरवित नाही. त्यांच्या मनातला निर्मळपणा, त्यांचं केविलवाणेपण जपत पुलं त्यांना विनोदाचे अस्तर लावतात. त्यांच्या व्यक्ती आणि वल्लीमधील स्वप्नाळू सखाराम गटणे एखाद्याला त्रासदायक वाटू शकला असता, एखाद्याने त्याला चेष्टेचा विषय म्हणून रंगवला असता, पण पुलंमधल्या लेखकाची चिंतनशीलता इतकी की ते म्हणतात, पावसाळ्यातल्या दिवसात रस्त्यात एखादं भिजलेलं कुत्र उचलून घरी आणावं, तसाच माझा आणि गटण्याचा योग आला. या वाक्यातून त्यांनी गटणेबद्दलची आपली भावना व्यक्त करून दाखवलेली आहे. एखाद्याची खिल्ली उडवणं हे तर विनोदी लेखकाचं हुकमी अस्त्र, पण गटणेच्या सतत पुस्तकी बोलण्यावर आणि थोरा मोठ्यांचा अतिव आदर करण्याच्या स्वभावाबद्दल बोलताना ते म्हणतात, या मुलाला नीट बिघडवावा कसा या विचारात मी पडलो. अशी वाक्य वाचताना वाटतं की पुलंची लेखणी कुंचला झाली आहे आणि या कुंचल्याच्या माध्यमातून पुलंनी एक सुंदर

0: सर्वत्र चितारला आहे. तुमच्या व्यक्तिचित्रातली माणसं तुम्हाला खरंच भेटली तर काय कराल? या प्रश्नावर पुलंनी दिलेलं उत्तर खूप छान आहे. ते म्हणतात, मी त्यांना कडकडून भेटेन. थोडक्यात काय तर पुलंनी त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून जी माणसं उभी केली यातून त्यांचं सूक्ष्म चिंतनही दिसून येतं. बटाट्याची चाळ उभी करताना त्यांनी चाळ संस्कृतीमधली मूल्यव्यवस्था अतिशय समर्थपणे मांडली आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं वर्णन करताना ते म्हणतात, देशभर पारतंत्र्याचे वारे खेळत होते, पुढारी संख्येनं बेताचेच होते. तोपर्यंत राजकारण हा व्यावसायिक खेळ झाला नव्हता आणि सुपारी फक्त लग्नाची बोलणी करताना किंवा फार तर नाच गाणे ठरवताना दिली जायची. त्यात जीव घेणं नाट्य नसायचं. किंवा चाळीतल्या गरिबीचं वर्णन करताना त्यांनी म्हटलं, चाळीतल्या डासांची नाही म्हटलं तरी हजारावी पिढी असेल, पण मच्छरदाणी ही वस्तू चाळीत नव्हती. मच्छरदाण्या चाळीत आल्या त्या बिराडातल्या पोरी कारकुनी करायला लागल्या तेव्हापासून. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईसारख्या महानगरातही सर्वसामान्य माणसांचं जगणं कसं होतं याचं अवघं चिंतन पुलंनी त्यांच्या साहित्यातून उभं केलंय. हे वाचताना वाचक पुस्तकातल्या अनेक गोष्टींशी स्वतःला जोडून बघतो. कधी कधी त्याला पुलंच्या पुस्तकात स्वतःच्या आयुष्यातले प्रसंग, त्याला भेटलेली माणसंही दिसतात. म्हणूनच शब्दगंधर्व पुलंचं विनोदी म्हटलं जाणारं लेखन आजही काळाच्या कसोटीवर ठामपणे टिकून आहे.
1: श्रोते हो, आताच आपण विचार पुष्प ऐकलत. पु ल देशपांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त चिंतन आपण ऐकत होतात. लेखन होतं प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं, वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz. सकाळचे 6:45 होत आहेत. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेचच 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आता आम्ही मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आता स्टेज 3 जो कॅन्सर आहे तो पसरलेला आहे, पण तो खूप जास्त पसरलेला नाही आहे. अशामध्येही आम्ही रुग्णाला बरं करण्याकडे लक्ष देतो, ज्याच्यामध्ये रेडिएशन आहे आणि काही रुग्णांमध्ये सर्जरी आहे. पण रेडिएशन आणि हॉर्मोनल थेरपी हे कॉम्बिनेशन अशा रुग्णांमध्ये यूज केलं जाते. आणि स्टेज 4 आपण जे म्हटलं की बोन्समध्ये आणि बाकी अवयवांमध्ये पसरलेला आहे, अशांमध्ये हॉर्मोनल थेरपी हा एक मेन भाग आहे. याच्या व्यतिरिक्त बोन हेल्थ आहे, काही सप्लिमेंट्स असतात, बोन स्ट्रेंथनिंगसाठी काही इंजेक्शन असतात, तेही मी असे रुग्णाला देतो. पण काही कॅन्सर असतात जे हॉर्मोनलाही रिस्पॉन्ड करत नाही, अशा रुग्णांमध्ये काही टॅबलेट्स आहेत. याच्यानंतर मग जसं आपण म्हटलं की किमोथेरपी, तर किमोथेरपीचाही एक रोल आहे की ज्याच्यामध्ये काही सायकल्स आहेत आणि काही इंजेक्शन आहेत, ते आपण याच्या रुग्णांमध्ये देऊ शकतो. कुठल्याही स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल पण त्याचं लाईफ लॉंग मॉनिटरिंग करणं फार गरजेचं आहे. आम्ही रुग्णांना 3-3 महिन्याने बोलवतो, त्यांची ब्लड रिपोर्ट जसं आपण म्हटलं की PSA ची टेस्ट आहे ती करून घेत राहतो, आणि आम्ही बघत राहतो की आपल्या ट्रीटमेंटने कॅन्सर कमी होत आहे की तो परत वाढत आहे. आणि अशा रुग्णांमध्ये मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन, औषधं, गोळ्या चेंज करत राहतो. तशी ऑन गोईंग ट्रीटमेंट आहे, असं नाही की तुम्ही एकदा ट्रीटमेंट घेतली की झालं. स्टेज 1 असेल किंवा स्टेज 4 असेल, अशा रुग्णांना 3-3 महिन्याने जसं जसं डॉक्टर सांगतील तसं तसं भेटणे आणि काही काही रिपोर्ट करून घेणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, त्या व्यतिरिक्त कॅन्सर झाल्यानंतर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यामध्ये काही काळजी घ्यावी लागते?
0: हो, अशा रुग्णांना मेनली जे आहे ते बोन हेल्थ जसं आहे, कॅल्शियम सप्लिमेंट्स आम्ही देतो, कॅल्शियम रिच फूड आम्ही त्यांना खायला सांगतो, आणि बाकीही मल्टीविटॅमिन्स आहे, प्रॉपर डाएट ठेवणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे, रुटीन वॉकिंग करणे किंवा एक्झरसाइज करणे तेही त्यांना अलाउड आहे, डिपेंडिंग ऑन किती बोन्स त्यांचे स्ट्रेंथ आहे. पण असं मेनली हेल्दी डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईल अशा रुग्णांना ठेवणं फार गरजेचं आहे.
1: डॉक्टर, बरेचदा असं वाटत असतं प्रत्येकाला की मला एखादा आजार होऊ नये, मग हा प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो?
0: नाही, प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये याच्यासाठी आपण असं काही करू शकत नाही. हा, आपण याचं अर्ली डिटेक्शन करू शकतो की ज्या रुग्णांमध्ये अनुवंशिक आहेत कॅन्सर्स वगैरे, अशा रुग्णांनी जर जेनेटिक टेस्टिंग केलं तर आपण एक प्रिडिक्शन करू शकतो की कदाचित पुढे जाऊन कॅन्सर होईल, तर आपण त्याच्यावरती वॉच ठेवू शकतो. याच्या व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत ज्यांना लघवीला त्रास चालू झालेला आहे 50 वर्षानंतर, तर खूप सारे रुग्ण असे आहेत की जे लक्ष देत नाही, त्यांना असं वाटतं की वयोमानाने हा प्रॉब्लेम येणारच आहे, तर

0: अशा रुग्णांना मी सांगेल की तुम्हाला जर लघवीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत आहे आणि जो सिंपल गोळ्या घेऊन जात नाही आहे, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा आणि लवकर डिटेक्ट करून घेणे हाच त्याचा ट्रीटमेंट आहे. कारण की स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये आपण या कॅन्सरमधून पूर्णतः बरा होऊ शकतो, लाईफ लॉंग रिलीफ याच्यातून येऊ शकते जर आपण याला लवकर डिटेक्ट केलं तर. कारण की ट्रीटमेंट जी आहे ती अर्ली स्टेजमध्ये 100% सक्सेसफुल आहे आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये मग जसं जसं स्टेज वाढत जाते तसं तसं सक्सेस कमी होत जाते.
1: कोणाला हा होऊ शकतो, म्हणजे पर्सेंटेज कोणामध्ये जास्त?
0: नाही, हे बघा, पर्सेंटेज जसं आपण सांगितलं की 50 वर्षांनंतर जे पुरुष आहेत त्यांना जर लघवीला त्रास आहे किंवा लघवीला त्रास नाही आहे तरी त्यांनी अॅन्युअल चेकअप करून घेणे फार गरजेचं आहे. हा एक सायलेंट कॅन्सर आहे, खूप साऱ्या रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येत नाही. तशा रुग्णांनी आपले ज्या पॅकेज असतात, हेल्थ पॅकेज आपण म्हणतो आजकाल खूप कॉमन आहे, त्या पॅकेजमध्ये PSA म्हणून रिपोर्ट करून घेणे आणि ज्यांना लघवीला त्रास आहे त्यांनी युरोलॉजिस्टला कन्सल्ट करून आपलं एक्झामिनेशन करून घेणे फार गरजेचं आहे.
1: डॉक्टर सरते, शेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: हे बघा, मी हेच मार्गदर्शन करेल की प्रोस्टेट आजार हा एक खूप कॉमन आजार आहे आणि याच्यामध्ये नॉर्मली 45-50 इयर्स नंतर पुरुषांमध्ये हा दिसून येतो. तर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लघवीचे त्रास चालू झालेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि सिंपल गोळ्याने त्याचं ट्रीटमेंट होऊ शकते आणि काही रुग्णांमध्ये कॅन्सर होऊ शकते. सगळ्या रुग्णांना प्रोस्टेट कॅन्सर नाही होत, 90% रुग्णांना प्रोस्टेट ग्रंथी वाढ होते आणि ते 100% औषध गोळ्याने तो ट्रीटमेंट होऊन जाते आणि ज्यांनाही कॅन्सरची संभावना आहे ते आपण लवकर डिटेक्ट करून पूर्णतः बरा करू शकतो.
1: डॉक्टर जुनेद शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोतांना मार्गदर्शन केलं, मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग चौथा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की निसर्ग शिक्षण युवा पिढी आणि शाश्वत भारताच्या निर्मितीत महिलांचं नेतृत्व याबाबत आपलं नेमकं काय मत आहे, आपण काय सांगाल?
1: आपण बघतो की आजची मुलं म्हणजे उद्याचा भारत. जर त्यांना लहानपणापासून जंगल, जैवविविधता आणि पर्यावरणाचं महत्व समजलं तर ते भविष्यात अधिक जबाबदार आणि संवेदनशील समाज घडवू शकतात, हे नक्की आहे. याच्यासाठी एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन फॉरेस्ट एज्युकेशन आणि नेचर लर्निंग यावरती विशेष काम करत आहे. कथा, स्थानिक अनुभव, कन्झर्वेशन स्टोरीज, बायोडायव्हर्सिटी वॉक, इको कॅम्प आणि संवादात्मक उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुलांना फक्त पुस्तकातून निसर्ग समजत नाही, त्यांना जंगल अनुभवायला हवं, पक्ष्यांचे आवाज ऐकायला हवेत, मातीचा सुगंध अनुभवायला हवा आणि पर्यावरणाशी भावनिक नातं निर्माण करायला हवं. आजची पिढी डिजिटल जगात अधिक गुंतत चालली आहे, हा सगळ्यांचा खूप मोठा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि आई वडील म्हणून तर खूपच. तर अशा वेळी मुलांना निसर्गाशी पुन्हा जोडणं ही समाजाची मोठी जबाबदारी आहे. मी स्वतः IUCN CEC म्हणजे कम्युनिकेशन अँड एज्युकेशन याची सदस्य असून सध्या आमची संस्था मुलींमध्ये विशेषतः पर्यावरण नेतृत्व, आत्मविश्वास आणि सार्वजनिक संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये माझं मत आहे की जेव्हा आपण विकसित भारत बद्दल बोलतो तेव्हा भविष्यातील भारत घडवण्यासाठी विज्ञान, संवेदनशीलता आणि सामाजिक सहभाग या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणूनच संस्था महिलांना, युवतींना आणि मुलांना पर्यावरण संवर्धनाशी जोडणारे विविध उपक्रम राबवते. जंगला शेजारील गावांमध्ये शाळेत आम्ही छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये त्यांचे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करतो. याबाबत आम्ही नुकताच एका आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत निबंध लिहिला असून तो आता लवकर प्रकाशित होईल, म्हणजे नेक्स्ट मंथ मध्येच. आणि

0: महिला केवळ कुटुंब घडवत नाहीत बरं, तर त्या पुढील पिढीचे विचार, मूल्य आणि पर्यावरण दृष्टिकोनही घडवत आहेत. याबाबत G20 परिषदेत आम्ही सहभागी होऊन वुमन रेंजर्स यांना महिला सबलीकरणाच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवून द्यायला यशस्वी ठरलो, याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो.
1: खरंच खूप मोठी अशी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन.
0: थँक्यू सो मच. आणि ही खरंच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. तर आज आपण बघतो की देशभरामध्ये पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन यांना अधिक महत्व दिलं जात आहे. या प्रक्रियेत स्थानिक महिला आणि युवा पिढी यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणारी आहे.
1: तीच म्हणजे आपलं हे जे कार्य आहे तर महिलांपुरतच मर्यादित न राहता जे मुलं आहे, आजची जी तरुण पिढी आहे, तर त्यांना सुद्धा एक नवी दिशा देण्याचं काम सुद्धा करत आहे. आणि अगदी वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. आणि यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवर.
1: एफ एम 101.5 मेगा हर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे एफ एम 101.5 मेगा हर्ट्सवर. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 1905 साली आज रोजीच गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज म्हणजेच सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. पृथ्वी क्षेपणास्त्राची 11वी चाचणी यशस्वी झाली ती आज रोजीच 1993 साली. भारतीय गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा आजच्याच तारखेस इसवी सन पूर्व 499 जन्म झाला. आज ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचाही जन्मदिन. 1917 साली त्यांचा जन्म झाला. हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेते गीतांजली श्री यांचाही आज जन्मदिन. 1957 साली आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला. आजच्या तारखेस 1976 साली भारतीय संस्कृत विद्वान पद्मविभूषण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त असलेले गोपीनाथ विराज यांचे निधन झाले होते. आज त्यांचा स्मृतिदिन. फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पारितोषिक विजेते फ्रेडरिक पासी यांचे निधन आज रोजी झाले. 1912 रोजी त्यांचाही आज स्मृतिदिन. मराठी भाषेचे आणि व्याकरणाचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचाही आज स्मृतिदिन. आजच्याच दिवशी 1964 साली त्यांचं निधन झालं होतं. आणि जापानी वास्तुविशारद तसंच अभियंते टोकियो टॉवरचे रचनाकार ताचू नायतो यांचा आज जन्मदिन. 1886 साली त्यांचा जन्म झाला होता तो आजच्याच दिवशी. तर श्रोते हो, असे होते आजचे दिनविशेष. आपण ऐकताय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगा हर्ट्सवर.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्ज वर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
3: आजच संपर्क करा.
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

0: सुरक्षा स्कीम के टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1454 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी मर्यादित साठा आजच घ्या
2: आजच पेरा।
3: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे। आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या। आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या। या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या। आणि आज आज जर आपण कन्या भ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा। आपलं भविष्य अंधकारमय करू नका। माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत। त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे।

संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाडं देते रे सावली। झाडं माणसांना जगवतात, आपण झाडं जगवली पाहिजेत।

0: शोधताय? फोन उचला FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचा आकाशवाणी केंद्र ऐका.
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा.

0: गाव आणि शेती मातेशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेत शिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.
1: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार.
2: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं.
1: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया. दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
2: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया.
1: मृत्यूनंतरही जग बघूया. चला नेत्रदान करूया. आकाशवाणी अमरावती तर्फे

0: शरीर एक संपत्ती, दीर्घकाळ टिकणारी।
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध। सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484472। तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादन, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंग मध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध। त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800233-0724।
3: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात, गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा।

तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरख करून निघून जाण्याची चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.

अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:10 होत आहेत. थोड्याच वेळात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. आणि ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. विकसित भारत 2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास अशी या बैठकीची मुख्य संकल्पना होती. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी महत्वाची आहे. राज्यांमध्ये सहकार्य, संवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणंही आवश्यक आहे. यासाठी नीती आयोग प्रभावी भूमिका बजावू शकतो असं पंतप्रधान म्हणाले. नीती आयोगाच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या 5 प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. राज्यानं 2030 $1 trillion आणि 2047 $5 trillion अर्थव्यवस्था उभारण्याचं लक्ष ठेवलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आकांक्षित जिल्हे तालुक्यांच्या शाश्वत विकासावर सरकारचा विशेष भर आहे. तसंच युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचं नियोजन आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर 0 उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं काल या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53%

0: 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या घर भाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत काल महत्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी नव्हे, तर ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यानं माघार घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र अधिकृत मुदत संपल्यानंतर माघार घेतल्यानं गीते यांचं नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा काल मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे 31 ऑक्टोबर रोजी धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी 12 कोटींपेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा, कावेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याबरोबरच वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यानं 3री जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद आज आणि उद्या शिर्डी इथं आयोजित करण्यात आली आहे. भारतामधील वेगानं वाढणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी आयोजित या परिषदेत धोरणकर्ते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर प्रशासक, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी, विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 हा यंदाच्या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यामधल्या अणवीर गावानं पर्यावरण संरक्षणाबरोबरच ग्रामीण रोजगारालाही नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. मनरेगा अंतर्गत राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमातील 95% रोपांचं यशस्वी संवर्धन या गावानं केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्हा प्रशासन, मनरेगा, सामाजिक वनीकरण विभाग आणि यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे ट्रीगार्ड सिस्टम आणि ठिबक सिंचनाच्या आधुनिक तंत्रामुळे झाडांचं संरक्षण आणि पाण्याची बचत प्रभावीपणे झाली. या प्रकल्पातून आतापर्यंत 631 मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला, ज्या माध्यमातून 1,92,000 रुपयांची मजुरी थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. महिलांनीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आर्थिक सक्षमीकरणाची नवी वाट खुली केली आहे. विद्यार्थ्यांना झाडांची जबाबदारी देऊन पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली, त्यामुळे अणवीर गावाचा हा हरित उपक्रम आज राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शाश्वत विकासाचं एक यशस्वी मॉडेल म्हणून हे गाव समोर येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा करण्यात आला. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अजितदादांना अपेक्षित असलेला विकसित महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी पॉश कायद्यानुसार समिती स्थापन करणं अनिवार्य असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तातडीनं तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉक्टर जगदीश मिनियार यांनी दिले आहेत. या संदर्भात मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ज्या कार्यालय अथवा आस्थापनांमध्ये योग्य अंमलबजावणी होत नाही त्यांच्यावर अधिनियमातील कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्री

0: प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या केंद्रीय अतिरिक्त सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांची कर्तव्य भवनात काल भेट घेतली. 2026-27 कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्याअंतर्गत निधी मंजुरी तसंच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्वाची मानली जात होती. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. महापालिकेनं या संदर्भात विविध प्रभाग आणि तिथल्या सम आणि विषम तारखांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहनही महापालिकेनं केलं आहे. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टर जवळील कमलकोट इथं झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या दोन वीर सुपुत्रांना वीरमरण आलं. विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील तर अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या जलाशयामध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण नाशिक तालुक्यातील सावरगावचे होते. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी अमरावती केंद्र. आमची यापुढची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
3: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली

0: आकाशवाणी अमरावती
1: स्वरांची गुंफण संगीताची मैफिल
0: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाप
1: एकाकी मनाला भावनांची साथ
0: गीत संगीत आणि मुक्त संवाद
1: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती
0: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी अमरावती केंद्र
2: शेतकरी बांधवांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध सोयाबीन ज्वारी मूग उडीद तूर राळा नागली हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484 तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादन द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंग मध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724
3: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची
4: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 7:25 होत आहेत. थोड्याच वेळात दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण पाहतोय की बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे शाश्वत शेती ही आता काळाची गरज बनली आहे. अशा वेळेस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी मोठा आशेचा किरण ठरतोय. मृदा आरोग्य व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, पीक पद्धतीतील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांचं प्रशिक्षण या माध्यमातून हा प्रकल्प ग्रामीण भागात मोठं परिवर्तन घडवतोय. या योजनेचा नेमका काय फायदा आहे, कोणते शेतकरी याचा फायदा मोठ्या प्रमाणात घेऊ शकतात, भविष्यातील शेतीसाठी हा प्रकल्प किती महत्वाचा आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प हा राबवला जातोय त्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा प्रशिक्षण कसं दिलं जातं?
1: राज्याचा विचार केला तर आपल्याकडे जवळपास 1,70,00,000 आपले खड्डार आहेत आणि आपल्याकडे असणारी जी यंत्रणा आहे, कृषी विभागाची जी यंत्रणा आहे ती खाली गावपातळीवर काम करणारी, ते 10,500 सामान्यपणे आपले सहाय्यक कृषी अधिकारी राज्यामध्ये काम करतात आणि संख्या मोठी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे ह्याच्यावर पोहोचण्याकरता अनेक पर्याय आपलं जावं लागतं. म्हणजे गावाला ह्यामध्ये आपण घेतो, म्हणजे प्रत्यक्षामध्ये गावांना हा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून फार चांगला ह्यातला महत्वाचा बदल आपण केला काही वर्षामध्ये, गेल्या 2-3 वर्षामध्ये, की तो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन केलेली आहे. ती समिती या प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकते, जबाबदारी त्यावर दिलेली आहे. म्हणजे ग्राम कृषी विकास समिती आहे, आपले सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, शिवाय प्रकल्पाच्या माध्यमातून जिथे प्रकल्प राबवला जातो त्या ठिकाणी समूह सहाय्यक आहेत. आणखी एक महत्वाचं आहे म्हणजे कृषीताई, प्रत्येक गावामध्ये आपण एक

0: महिला जी 10वी 12वी शिकलेली आहे, जी शेतीमध्ये काम करते, अशी शेतकरी प्रगत शेतकरी आपण जी महिला आहे तिला आपण गावानंच निवडून नामनिर्देशन केलेलं आहे, नामनिर्देशन केलेलं आहे की ती ह्या ज्ञानाचा उपयोग करेल आणि ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवेल. अशा अनेक माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. शिवाय की हे समाज माध्यम आपण जे बोलतो असे कार्यक्रम हे तर त्यात आहेतच आहे, पण प्रत्यक्षामध्ये देखील एवढी आपण या ठिकाणी रचना केलेली आहे.
1: म्हणजे शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी आपण शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचू आणि मार्गदर्शन कसं करू हा त्यामध्ये मुद्दा महत्वाचा करण्यात आलेला आहे. म्हणजे म्हणूया आपण बियाणं जे आहेत किंवा शेतीसाठी जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण म्हणतो, तर मग ते शुद्ध बीज किंवा चांगली बियाणं मिळणं शेतकऱ्यांना हे फार गरजेचं असतं, तर मग त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने काम केलं?
0: हा, हे तंत्रज्ञानाचे अनेक प्रकार, तसं आता आपण जमीन तयार करण्याचं पाहिलं तसं बियाण्याचा देखील फार महत्व यामध्ये आहे. त्यामुळं हे शुद्ध बियाणं पाहिजे पहिली गोष्ट आहे, ते बियाणं शुद्ध आहे आणि ते किती उगवतं, कारण उगवण क्षमता महत्वाची आहे. 100 बी मध्ये मी जर टोकले किंवा पेरले तर मला किती त्यातले दाणे उगवणार आहेत हे मला कळणं महत्वाचं शेतकऱ्याला. मग हे कसं कळेल? असं आम्ही सुरू केलंय की बियाणे उगवून तपासणे, शेतकरी स्वतःच्या घरामध्ये स्वतःच आपले बियाणे उगवून तपासणे पाहू शकतो. आता त्याकडे बियाणं ठेवलंय, आता बरेच शेतकरी काय करतात, बाजारातून बियाणं आणणारे शेतकरी आहेत परंतु स्वतःकडे बियाणं असते वापरणारे शेतकरी तिकडे भरपूर आहेत. मग त्या बियाण्यामधून त्यांनी 100 दाणे घ्यावेत, हे साधं आपलं वर्तमानपत्र किंवा गोंडपट ओलं करून घ्यावं, त्यावर ते असे व्यवस्थित ओळीमध्ये ठेवून द्यायचे अंतरावर आणि ते गुंडाळी करून ठेवायची. 1-5 दिवसानंतर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये किती बियाणं अंकुर फुटले आहेत. मग 100 पैकी समजा 70 बियाण्याला अंकुर फुटले कमीत कमी, तर ते बियाणं पेरणी करता योग्य आहे. त्यापेक्षा कमी असले याचा अर्थ आपला ते पेरणी करता योग्य नाही किंवा त्याचं फार उगवण्यासाठी कमी आहे. मग यावरून ठरत होते असं हे बियाणं उगवून तपासणे. तशी बीज प्रक्रिया आहे, बीज हे एकदा बियाणं चांगलं कळलं आपला की बियाणे बीज प्रक्रिया म्हणजे एक लसीकरणासारखंच काम आहे. ते सुरुवातीला आपण त्याला रोग आणि किडीपासून संरक्षण करू शकतो. मग हे करण्याकरता देखील आता आपल्याकडे जैविक बीज प्रक्रिया किंवा जे आपल्याला म्हणून त्यामध्ये की अशा प्रकारचे विद्यापीठाने तयार केलेले काही चांगले औषधं आहेत की जे आपलं जैविक औषध आहे, रासायनिक औषधं ह्यात वापरण्याची गरज नाहीये. अशा प्रकारचे कन्सोर्शिया म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, तर लिक्विड कन्सोर्शिया जैविक संघ म्हणतो आपण त्याला, ते मिळतात. ते लावलं बियाण्याला की त्यापासून मग त्याला रोगकिडीपासून संरक्षण त्याचं पुढचं होऊ शकतं. अशा प्रकारे आणि त्यानंतर नैसर्गिक शेतीमधलं तो जे आहे बीजामृत, तर बीजामृत देखील वाढवायला आपण त्यापासून देखील आपल्याला संरक्षण मिळू शकतं. अशा प्रकारे बीज प्रक्रिया देखील आपण केली आणि ही पेरण्याच्या अगोदर करायची गोष्ट आहे आणि त्यानंतर मग ते बियाणं चांगल्या प्रकारे संरक्षित राहू शकतं. उगवण क्षमता चांगली असेल तर पीक चांगलं येऊ शकतं
1: आणि उगवण क्षमता पाहण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी सांगितली तुम्ही, त्यामुळे प्रत्येक जण तो घरी करू शकतो आणि त्याप्रमाणे जर आपण पुढे गेलं तर निश्चितच आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यावर बीज प्रक्रिया पण कशा पद्धतीने केली पाहिजे तर ह्या अगदी सोप्या गोष्टी आहेत, तर त्या केल्या तर पुढे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यामध्ये आता DSR जी पद्धत आहे ती सुद्धा एक प्रचलित होतीये, तर ही पद्धत नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांना कशी लाभदायक आहे?
0: आता हे आपण जसं बियाण्याचं बोललो तसं प्रत्येक पिकामधल्या ज्या लागवड पद्धती मगाशी आपण बोललो त्यामध्ये वरंबेवरची लागवड जी होती ती कापूस मका सोयाबीन ज्वारी बाजरी गहू हरभरा ह्या पिकांसाठी सगळ्या योग्य आहे. भातामध्ये मात्र बदल आहे, कारण भातामध्ये आपल्याकडे काय पारंपरिक पद्धती आहे ती म्हणजे लावणी करणे, रोप वाटिका तयार करणे, रोपाची लावणी किंवा रोवणी करणे हे म्हणजे भाताची पद्धत आहे. याला काही उपाय आहे का? कारण ते देखील भरपूर पाणी घेणारी पद्धती आहे. पारंपरिक भात लावून चिखलणी करण्यात किती कष्ट आहेत, म्हणजे नांगरणी चिखलणी रोपवाटिका नंतर मग ते रोवणी आणि या सगळ्यामध्ये पावसाचा काही खेळ झाला का आणखी मग त्यावर जो विलंब होतो त्यामुळे रोपाचं वय वाढतं. म्हणजे 12-15 दिवसाचं रोप लावलं पाहिजे तर ते काही काही ठिकाणी अगदी 3-4 आठवडे झाले तरी ते रोपाचं लावणी होऊ शकत नाहीये. अशा जितकं वय वाढेल तेवढं त्यामध्ये उत्पादन क्षमता कमी होते. ह्या सगळ्यावर उपाय काय आहे? खरोखर भाता इतकं पाणी लागतं का हा मूळ प्रश्न आहे. मूळतःच ह्यामध्ये असं आहे की भाता इतकं पाणी लागत नाही. मग आम्ही कसा भात लावू शकतो, मग पर्याय त्यावर काय आहे? तर त्यामध्ये मग सरळ भात पेरणी DSR म्हणजे काय, डायरेक्ट सीडेड राईस, त्यामुळे ह्याच्यामध्ये सरळ भात पेरणी आपल्याला करता येऊ शकते. मग ह्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे, आपल्याही राज्यामध्ये विद्यापीठाने यावर काम केलेलं आहे आणि हे संशोधन आता शेतकऱ्यापर्यंत घेऊन जातोय आपण यामध्ये आणि ह्याचे चांगल्या प्रकारचे अनुभव आपल्याला येत आहेत. म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितले या ठिकाणी तर अगदी म्हणजे इगतपुरी पासून जो खाली म्हणजे कोल्हापूर पर्यंत जो पट्टा आहे ज्याला म्हणून आपण की घाटमाथा, या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेरभाताची काही पद्धती रुजलेली आहे. पण त्याबरोबरच मोठं क्षेत्र असणारा जो प्रदेश आहे जो म्हणजे पूर्व विदर्भ आहे, म्हणजे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हा भाताचा आणखी

0: क्षेत्र आहे कोकणाशिवाय. हां, तर त्या ठिकाणी देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला असा दिसून आलेला आहे की शेतकऱ्यांना ही पद्धती पटलेली आहे. आणि त्यामध्ये सिंधीभाई रिसर्च स्टेशन जे तिथं आहे, सिंधीभाई हे भात संशोधन केंद्र त्या ठिकाणी आहे, ते त्यावर काम करत आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना ही पद्धत पटलेली आहे आणि त्याचं उत्पादन चांगलं येत आहे. ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मजुरीचा खर्च फार कमी येतो, कारण तुमची रोपवाटिका करायची नाहीये, रोवणीचा प्रश्न येत नाहीये आणि सरळ भात पेरायचा आहे तुम्हाला. त्यामुळे या ठिकाणी तो एक चांगला प्रकार फायदा दिसून येतो, मजुरीचा खर्च कमी, बियाणे मधली बचत, वेळेमधली बचत, पाणी कमी लागतं, सरळ पेरणी करता येते. त्यामुळे DSR कडे शेतकरी हळूहळू वळत आहेत आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये DSR कडे शेतकरी वळावेत आपला प्रयत्न हा सुरू आहे त्यामध्ये.
1: कारण आपण कोकणामध्ये पाहिला वगैरे गेलं किंवा काही भागांमध्ये आजही पहिली पेरणी केली जाते, रोपं तयार केली जातात आणि मग ती लावणी केली जाते. मग त्या अनुषंगाने जसं तुम्ही सांगितलं की पाण्याविषयी पण महत्वाचं सांगितलं की कारण अगदी प्रचलित असं आहे की खूप चिखल करावा लागतो आणि मग त्यानंतर भात लावलं जातं, तर हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात आणि मग त्यासाठी संपूर्ण तऱ्हेनं DSR पद्धत ही अतिशय योगकारक आहे,
0: चांगली पद्धती आहे आणि बहुतांशी जमिनीवरती म्हणजे आपण योग्य आहे ती, अशी सकल भाग काही सोडला तर भरती काही योग्य आहे.
1: मग ही जी आधुनिक पद्धत आहे लागवड असो किंवा पेरणीची, मग त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नसतं, म्हणजे त्यांना असं ढोबळ सांगितलं की कळत नाही, तर मग साधारण असा उत्पादन खर्च जो आहे तुमचा तो केवढ्या ह्याने कमी होतो?
0: त्याच्यामध्ये दोन तीन टप्प्यामध्ये असं म्हटलं की बियाण्यात मशागतीचा खर्च कमी होणे हा पहिला भाग आहे, तो बराच कमी होतो आणि तो बऱ्यापैकी या ठिकाणी 20-30% जातो आपला, त्यामुळे तो कमी होऊ शकतो. बियाणेमध्ये बचत होते, म्हणजे बियाणे बचत हे 10-15% ते काही ठिकाणी अगदी 20% बचत, 30% बचत होते बियाण्याचे, तो एक मोठा खर्च यामध्ये होतो आहे. आणि नंतर जे काही लागणारी मजुरीचा खर्च आहे तोही बऱ्यापैकी कमी होतो. म्हणजे एकूणच मजुरीचा खर्च, बियाण्याचा खर्च असं होऊन म्हणजे 15%-30% बचत होतेच होते असं आढळून आलेलं आहे. पुढे जाऊन म्हणजे हे आता आम्ही म्हणणं धाडसाचं राहील, परंतु शेतकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे की ज्यावेळेला अशा पद्धती वापरतात त्यावेळेला रासायनिक खताचा खर्च देखील त्यांचा कमी होतो आणि तोही हळूहळू डोस कमी झाला तर तोही खर्च कमी होईल. त्यामुळे एकूणच त्याच्या लागत जे म्हणून आपण निविष्ठा लागता सगळ्या यावरचा खर्च कमी होईल. म्हणजे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल पद्धती जी आहे ही दुसऱ्या काय बाजून विचार केला तर ती फायदेशीरच आहे ती. हा, म्हणजे ह्यातलं कोणते तंत्र वापरा तुम्ही त्याचा फायदा होणारच होणार त्यामध्ये.
1: कारण आपण साधारण 20-30 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती पाहिली आणि आत्ताची, तर हवामानामध्ये तर मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी जसं म्हणजे बाजारभाव म्हणूया त्यात वाढ झालेली आहे, जमिनीची सुपीकता खूप कमी झालेली आहे, त्यामुळे सुरुवातीला जशा पद्धतीने शेतकरी शेती करत होता तशी न करता अशा पद्धतीने केली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि त्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा केवळ एक उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी उभारलेला विकासाचा एक मजबूत पाया आहे. शाश्वत शेती, मृदा संवर्धन, पाणी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतायत आणि आजच्या या विशेष संवादामधून या प्रकल्पाची उद्दिष्ट, शेतकऱ्यांना मिळणारे लाभ आणि भविष्यातील कृषी विकासाचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती आपण ऐकत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते, नमस्कार.

बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.

तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप. FM 91.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आत्ताच आपण मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 91.5 MHz. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.

FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र. आत्ताच आपण मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: हेलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले चढकाल. 10 लाख द्या, वाचाल.
0: सर, एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर, 2 लाख
2: काय झालं बाबा?
0: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे,
0: ठेवला.
2: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
2: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा हे प्रसारण आता आपण ऐकू शकता केव्हाही कुठेही. सकाळचे 7:40 आणि 57 सेकंद झालेली आहेत. आनंद घेऊया नाट्यसंगीताचा.

नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आपण सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. सुरुवातीला ऐकूया मत्स्यगंधा या नाटकातलं हे पद रामदास कामत यांच्या स्वरात.

0: आत्ताच आपण मत्स्यगंधा या नाटकातील हे पद ऐकलं. रामदास कामत यांचा स्वर होता, वसंत कानेटकर यांची ही रचना होती आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: नाट्यसंगीत आपण ऐकताय. पुढचं नाट्यगीत दुरितांचे तिमिर जाओ या नाटकातून हे पद आहे. भालचंद्र पेंढारकर यांचा स्वर, बाळ कोल्हटकर यांची रचना.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
1: नाट्य संगीताचा आनंद आपण घेत आहात श्रोते हो, आणि पुढचं नाट्यगीत एकच प्याला या नाटकातून घेतलंय. पंडित कुमार गंधर्व यांचा स्वर, गुर्जर यांची ही रचना.

एकच प्याला या नाटकातलं हे पद आत्ताच आपण ऐकलं, पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात. नाट्यसंगीताचा आनंद आपण घेत आहात आणि आता शेवटचं नाट्यगीत ऐका, हे बंध रेशमाचे. या नाटकातून वसंतराव देशपांडे यांचा स्वर, शांता शेळके यांची रचना, संगीत पंडित जितेंद्र अभिषेक यांचं.

हे बंध रेशमाचे या नाटकातून आत्ताचे पद आपण ऐकलत. वसंतराव देशपांडे यांचा स्वर होता, शांता शेळके यांची ही रचना होती, संगीत पंडित जितेंद्र अभिषेक यांचं.

0: या गीताबरोबरच नाट्यगीताच्या कार्यक्रमात आता मला रजा द्या. नमस्कार.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: एफएम बँड 101.5 मेगा हर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र. सकाळचे 8 वाजत आहेत. थोड्याच वेळात समाचार प्रभात हे दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून बातमीपत्र, आणि सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र हे मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता मी अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत. तेव्हा सुरुवातीला ऐका समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: The world is still failing to slow global warming because major sectors remain dependent on fossil fuels. The paper says the clean energy transition must be accompanied by deeper industrial change, stronger policy support, technological innovation and international cooperation. Anthropic CEO Dario Amodei has sought serious and binding artificial intelligence rules and called for mandatory testing and government powers to block risky systems, reports Financial Express. And finally, the Asian Age has quoted US agency NOAA as confirming that the weather phenomenon El Nino has begun and will intensify into the end of the year, potentially to historic strength. And with that, it's back to you, Sunil.
1: Thank you, Subhadra. And now before we end the bulletin, the headlines once again. Centre signs historic tripartite MOU with Assam and Nagaland governments for exploration and production of crude oil and natural gas in the two states. Government issues advisory about growing threat of cyber criminals using artificial intelligence to bypass security systems and target financial infrastructure. External Affairs Minister S. Jaishankar calls for diversified supply chains and greater international cooperation amid ongoing conflicts. U.S. President Donald Trump calls off new military strikes on Iran, citing breakthrough in talks to end war. Hosts England to take on Sri Lanka in opening match of ICC Women's T20 Cricket World Cup in Birmingham today. And in football, co-hosts Mexico beat South Africa 2-0 in inaugural match of FIFA World Cup 2026. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: Akashwani se pesh hai khabarnama.
3: पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 17 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
4: आकाशवाणी, सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँड सोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. आता सविस्तर बातम्या. आसाम नागालँड सीमेवर कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकार तसंच आसाम आणि नागालँड सरकार यांच्या त्रिपक्षीय सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रिओ यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाच्या संधी वाढणार असून खनिज उत्खननाच्या शक्यताही निर्माण होणार आहेत. तसंच केवळ या एकाच क्षेत्रातून 15,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेलं उत्पादन मिळवण्याची क्षमता असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नीती आयोगाच्या या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून उत्तराखंडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती डेहराडून मधील भारतीय लष्कर अकादमीतील 158व्या नियमित अभ्यासक्रम तसंच 141व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाची पाहणी करतील. जगभरात सध्या सुरू असलेल्या संघर्षांचे परिणाम आणि त्यातून होणारे बदल संबंधित क्षेत्रांच्या सीमा ओलांडून सर्वत्र दूरवर पसरत आहेत असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. फिनलंडमधील कुलतारंता संवादादरम्यान त्यांनी फिनलंडच्या परराष्ट्र मंत्री एलिना वॉल्टोनेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्री लाना नुजबे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. या संघर्षांचे

परिणाम कमी करण्यासाठी आणि मुत्सद्देगिरीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं प्रयत्न सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं डॉ जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं. डॉ जयशंकर यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशीही बदलत्या भूराजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या तेल उद्योगावर ताबा मिळवून युद्ध अधिक तीव्र करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासातच त्यांनी हा निर्णय जाहीर केला. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असं ट्रम्प म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ एमटी सॅटेबेलो या पलाऊचा ध्वज असलेला टँकरवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात सरकारनं अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना बोलवून तीव्र निषेध नोंदवला आहे. या भागात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित आहेत असं नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं. दरम्यान आखाती प्रदेशातील संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या भारतीय आणि परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरील सर्व भारतीय खलाशांनी अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. याबाबत बंदरं जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. आखाती प्रदेशातील परिस्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष आहे आणि प्रत्येक भारतीय खलाशाच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे असं मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्वित्झर्लंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि स्वित्झर्लंडच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या राज्य सचिव हेलेन बुडलिंगर आर्टिडा यांची भेट घेणार आहेत. तसंच या दौऱ्यात गोयल उद्योग आणि स्वित्झर्लंडच्या औषध निर्माण क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी तसंच स्विस कंपन्या आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे भारत स्वित्झर्लंड यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक दृढ होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आणि सुरक्षा यंत्रणांना चकवत आर्थिक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चेहऱ्याची ओळख, जिवंतपणाची पडताळणी, व्हिडिओ केवायसी प्रक्रिया यासाठी सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असल्याचं आढळून येत आहे. फिनटेक कंपन्यांसह वित्तीय संस्थांना डीप फेक ओळख यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा आणि ग्राहक नोंदणी प्रणाली सुधारण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. तसंच नागरिकांना कोणतेही ऑनलाईन संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याची तक्रार तत्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलद्वारे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऑइल सीड्स किसान मित्र नावाची व्हॉट्सअप आधारित AI सल्लागार सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेद्वारे तेलबियांच्या लागवडीविषयी संशोधन आधारित माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कोणत्याही वेळी आणि त्यांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे पिकांबाबत मोफत विश्वसनीय आणि त्वरित सल्ला मिळवणं शक्य झालं आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 402-459-8180 हा क्रमांक व्हॉट्सअपवर किसान मित्र म्हणून नोंदवावा. भुईमुग, मोहरी, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कारळं आणि इतर तेलबिया पिकांबाबत कोणत्याही भारतीय भाषेत शेतकरी प्रश्न विचारू शकतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर रामबन जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या एका भागावर आजपासून काही ठराविक दिवशी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून 17 जूनच्या रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 या वेळेत नशरी आणि न्यूयॉर्क बोगद्यांदरम्यान वाहनांची ये जा बंद राहील.

दुबईमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोळ यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026 कालपासून सुरुवात झाली. मेक्सिको सिटी इथे एका शानदार समारंभात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. काल झालेल्या उद्घाटन

कॅनडा आणि मेक्सिको हे तीन देश मिळून भूषवत आहेत. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक आणि केरळमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. राजधानी दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रामध्येही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात आज उष्ण दमट हवामान असेल आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँडसोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. 8:41 झाली आहेत. आनंद घेऊया हिंदी फिल्म संगीताचा. हिंदी फिल्म संगीताच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. सुरुवातीला ऐकवीत आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात अंजान यांची गीत रचना, आर डी बर्मन यांचं संगीत आणि चित्रपट जमीन आसमान.

0: जमीन आसमान या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. हिंदी फिल्म संगीत आपण ऐकताय.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: कार्यक्रमात पुढचं गीत आता ऐका सरगम या चित्रपटातून.

0: सरगम या चित्रपटातून गीत आताच आपण ऐकलं. आनंद बक्षी यांची गीत रचना होती, स्वर होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा, लक्ष्मीकांत प्यारे लाल यांचं संगीत. हिंदी फिल्म संगीत आपण ऐकता आहे, घेऊया विश्रांती.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऐकूया पुढचं गीत जिद्दी या चित्रपटातून. चित्रा आणि हरिहरन यांचा युगल स्वर आहे, समीर यांची गीत रचना, संगीत दिलीप सेन समीर सेन.

हरिहरन आणि चित्रा यांना आपण ऐकत होतात. दिलीप सेन आणि समीर सेन यांच्या संगीत संयोजनात हे गीत लिहिलं होतं समीर यांनी. चित्रपट जिती. हिंदी फिल्म संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटचं गीत ऐका.

0: द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातून गीत आत्ताच आपण ऐकलं. आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा युगलस्वर होता. आनंद बक्षी यांच्या गीतरचनेला संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. या गीताबरोबरच हिंदी फिल्म संगीताच्या कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आमची पुढची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: अमरावतीकरांसाठी खास बातमी, गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स सिल्वर आणि नॅचरल डायमंड ज्वेलरीचं एक्सक्लुसिव्ह स्टोर आता तापडिया सिटी सेंटर अमरावती येथे. ग्रँड इनॉग्रल ऑफर, सिल्वर ज्वेलरीवर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाइड नॅचरल डायमंड ज्वेलरीवर अप टू 100% सूट. गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स ग्राउंड फ्लोर तापडिया सिटी सरला आजच भेट द्या.
0: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 9 वाजलेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत आणि आपली भेट सकाळी ठीक 10 वाजता स्थानिक प्रसारणात. तोपर्यंत आपण आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, नमस्कार. स्थानिक प्रसारणात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सकाळचे ठीक 10 वाजलेत. आमची यापुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत राहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: अमरावतीकरांसाठी खास बातमी, गार्गी बाय पीएन गार्गी अँड सन्स सिल्वर आणि नॅचरल डायमंड ज्वेलरीचं एक्सक्लुसिव्ह स्टोर आता कापडिया सिटी सेंटर अमरावती येथे। ग्रँड इनॉग्रल ऑफर, सिल्वर ज्वेलरी वर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाईड नॅचरल डायमंड ज्वेलरी वर अप टू 100% सूट। गार्गी बाय पीएन गार्गी अँड सन्स ग्राउंड फ्लोर कापडिया सिटी सरला आजच भेट द्या।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी,
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। 10:02 झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्य संवाद। या कार्यक्रमात आज गुदद्गल आजार कारणे उपचार आणि प्रतिबंध या विषयावर डॉक्टर उज्ज्वल बारंगे यांचे नितीन भट यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे।
6: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा।
7: श्रोतेहो, आजच्या आरोग्य संवाद या कार्यक्रमात गुदद्गत आजार कारणे उपचार आणि प्रतिबंध या विषयावर लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे।
8: श्रोतेहो नमस्कार, आरोग्य संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत। आणि आज आहे आरोग्य संवाद कार्यक्रमाचा डॉक्टर उज्ज्वल बारंगे जे रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन आहेत। आपण मागच्या आठवड्यात त्यांच्याशी संवाद साधला होता, त्या संवादाचा आज दुसरा भाग घेऊन आम्ही आपल्याकरता आलेलो आहोत। आणि त्या भागात आपण जी चर्चा केली होती मंडळी, ती केली होती गुदद्गल आजार म्हणजे ॲनोरेक्टल डिसीजेस कारणे उपचार आणि प्रतिबंध या विषयाअंतर्गत आपण बोललो होतो। आज आपण याच विषयाअंतर्गत शस्त्रक्रिया आधुनिक उपचार पद्धती आणि प्रतिबंध याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। डॉक्टर साहेब, परत एकदा खूप खूप स्वागत आरोग्य संवाद कार्यक्रमामध्ये।
9: सर नमस्कार।
8: नमस्कार। आपण मागच्या आठवड्यामध्ये बरीच चर्चा केली होती आणि या निष्कर्षावर आलो होतो की समजा डॉक्टरांकडे अशा प्रकारचे लक्षणं दिसल्यानंतर जर पेशंट जात असेल तर आपली ती मुलाखत यशस्वी झाली असं आपण समजू, आम्हाला तशा प्रतिक्रिया पण आलेल्या आहेत आणि दुसऱ्या भागाची आम्ही वाट पाहतो आहोत असं पण आम्हाला बऱ्याच प्रतिक्रिया आल्या।
9: मला त्याची आतुरता होती दुसऱ्या भागाची, कारण बरंच सांगायचं राहून गेलो।
8: तर दुसऱ्या भागात आपलं परत स्वागत। अगदी आपल्या दुसऱ्या भागाच्या सुरुवातीला मला अगदी असं सांगा की गुदद्गल आजार जे आपण म्हणतो म्हणजे

0: ॲनोरेक्टल डिसिजेस, या आजारामध्ये ऑपरेशन करा अशी स्टेज केव्हा येते आणि तिथून मग उपचाराचे काय काय टप्पे असतात?
1: बेसिकली मागच्या एपिसोडमध्ये आपण सांगितलेलं होतं की प्रायमरी लेवलला म्हणजे अक्यूट फिशर असेल, त्रास असेल, पण तो त्रास औषधांनी बसला जातो,
0: बरोबर,
1: त्यावेळेस ऑपरेशनची गरज नसते. पण तोच आजार वारंवार होत असेल म्हणजे क्रॉनिक फिशरी नॅनो विथ सेंटिनल टॅग, ते मागच्या वेळेस जे आपण समजून सांगितलं होतं, तसं जर होत असेल तर तेव्हा आपल्याला ऑपरेशन करणे गरजेचं असते. कारण एकाच प्रकारचे लक्षणं जर वारंवार तुम्हाला होत असेल, त्याच्यामध्ये डिस्टन्स असतो. अक्यूट फिशर झाला समजा 2020 झाला आणि 2025 त्याला परत त्रास सुरू झाला, तर 2025 नंतर तो 2030 होणार नाही, 2025 नंतर तो 2026 होईल, मग 2026 झाला तर लगेच 6 होईल, मग नंतर सुरू होईल तर बंदच होणार नाही त्रास.
0: अच्छा,
1: मग जेव्हा असं रिपिटेशन व्हायला लागतं तेव्हा जर तिथे मोशनची जागा म्हणजे उदभाग जर आवळल्यासारखा झाला असेल, ज्याला अनल स्पाझम म्हणतो आपण, आणि तिथे मांसाचे तुकडे जर दिसत असेल तर तिथे त्याला आपल्या अंगावर काढून घेण्यापेक्षा त्याला शस्त्रक्रियेची गरज असते. ते कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया करतो तो नंतरचा भाग आहे, पण त्याला आवश्यकता असते. ग्रेड 1 हिमोरॉइड्स, ग्रेड 2 हिमोरॉइड्स मागच्या वेळेस जसं सांगितलं होतं, ग्रेड 1 हिमोरॉइड्सला जर व्यवस्थित औषध घेतलं आणि डायटरी चेंजेस, बिहेव्हिअरल चेंजेस जर करून घेतले, म्हणजे आपल्या वागण्याची, आपल्या जेवणाच्या टायमिंगची आणि आपल्या दैनंदिन सवयींची बदल जर करून,
0: म्हणजे आहारातले बदल आणि सवयी
1: ते जर करून घेतले, त्यांना कधीच ऑपरेशनची गरज पडत नाही. ग्रेड 2 हिमोरॉइड्स असेल, दुसऱ्या स्टेजचे हिमोरॉइड्स असेल आणि त्यांना त्यांनी आपल्या सवयी बदलल्या नसेल, तर मग त्यांना शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही. आणि ग्रेड 3 ग्रेड 4 मध्ये तर शस्त्रक्रियेशिवाय उपायच नसतो. पण आता ग्रेड 2 ग्रेड 3 ग्रेड 4 या स्टेजेसमध्ये शस्त्रक्रिया केली जरी कुठल्याही पद्धतीने आणि त्यांनी सवयी बदलल्या नाही, आपल्या जे रुटीन सवयी बदलल्या नाही, आहार विहार बदलला नाही, त्यांना रिकरन्स होण्याचे चान्सेस असतात.
0: रिकरन्स पुन्हा उमळणे.
1: आणि फिस्चुला भगंद ज्या दिवशी डिटेक्ट झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन करून घेणं आवश्यक असते. कारण फिस्चुला जर आपण अंगावर काढला त्याला तिथे आतमध्ये वटवृक्षाला जसे मुळं फुटतात तसे तिथे आतमध्ये कॅनल्स तयार होतात आणि मग ते शस्त्रक्रियेने सुद्धा दुरुस्त होत नाही.
0: बरोबर,
1: असे बरेचसे.
0: आणि हा आजार म्हणजे असं म्हणता येईल की दबक्या पावलांनी वाढत वाढत जाणारा आजार.
1: हा, संहितेमध्ये असं लिहिलं आहे की शत्रूला सुद्धा हा आजार होऊ नये.
0: बरं,
1: फिस्चुला भगंदर, म्हणून भगंदर असेल तर दॅट इज अलार्मिंग साईन. भगंदरला अंगावर कधीही काढू नये. जसे आपल्याकडे भगंदरचे पेशंट झाले, ते एक पेशंट मला सांगावंच वाटेल इथे, त्याला 2 वर्ष 3 महिने त्याला एक ट्रीटमेंट चालू होती यवतमाळला. त्यांनी जवळपास ते थोडंसं शास्त्रशुद्ध म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने त्यांना करायचा प्रयत्न केला होता. त्यांनी आयुर्वेदिक पद्धत चांगल्या असतात, पण त्यांनी मला नाही वाटत त्या योग्य व्यक्तीकडे केल्या असतील. त्यांना जवळपास 100 जास्त वेळेस सेटॉन चेंज म्हणजे सूत्र बदल केला त्यांचा, तरी ते दुरुस्त झाले नाही. मग आपण त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला, 2 महिने 10 दिवसात तो पेशंट व्यवस्थित झाला, पांढरकवडा रिजन म्हणून तो पेशंट आला होता. तर ते योग्य ट्रीटमेंट जर आलं ते व्यवस्थित.
0: बरोबर,
1: तर ह्या स्टेजेस आहेत की ज्यात शस्त्रक्रियेची गरज असते.
0: बरोबर, पण डॉक्टर साहेब असं म्हटलं जातं की ऑपरेशन नंतरचा काही काळ हा खूप वेदनांचा काळ असतो, तर तो असतो म्हणजे कसा असतो आणि काय नेमक्या वेदना होतात?
1: शस्त्रक्रिया केल्यानंतर जर एखाद्या रुग्णाला वेदना नसेल तर माझं असं म्हणणं आहे की मोठं त्याचं ऑपरेशनच झालं नाही, त्याची शस्त्रक्रियाच झाली नाही.
0: अच्छा, म्हणजे वेदना होणं ही गोष्ट,
1: वेदना होणं ही चांगली गोष्ट आहे आणि हे लक्षण आहे की तुमचं ऑपरेशन झालेलं किंवा शस्त्रक्रिया झालेली आहे,
0: म्हणजे ट्रीटमेंट योग्य पद्धतीने
1: झालेली.
0: बरोबर,
1: बरेच पेशंट येतात की आमच्या अमुक यांचं ऑपरेशन झालं आणि त्याला 2 दिवसात बरं वाटलं, तर बेसिकली त्याला डायलेटेशन म्हणजे मोशनची जागा जी आहे जी आवडलेली आहे त्याचं विस्फारण करणे, त्याला आपण लॉर्ड्स डायलेटेशन किंवा गुदगत विस्फारण प्रक्रिया म्हणतो.
0: आणि ते तात्पुरतं बरं वाटणं,
1: तात्पुरतं बरं वाटतं, त्याला मोशन व्हायला लागले त्याला बरं वाटतं, पण तो आजार दुरुस्त झालेला नसतो. पण ते अत्यंत घातक आहे. मग अशी जर कंडिशन असेल तुमची शस्त्रक्रियेनंतर की तुम्हाला त्रासच झाला नाही तर तुमचं शस्त्रक्रियाच झालेली नाही. कारण कुठल्याही पद्धतीने आपण जर शस्त्रक्रिया केली त्याचा वेदनेचा काळ असतो. कुठल्या पद्धतीने तुम्ही ऑपरेट करता त्यानुसार वेदनेचं प्रमाण कमी अधिक असू शकतं. तर फिशरमध्ये वेदनेचं प्रमाण 1 आठवड्यापर्यंत असू शकतं. हिमोरॉइड्समध्ये ग्रेड 1 ग्रेड 2 ग्रेड 3 ग्रेड 4 नुसार 1 आठवडा 2 आठवडे 3 आठवडे 4 आठवडे साधारणतः 28 दिवसपर्यंत पेन असू शकतं. नंतर ते हळूहळू कमी होतं. आणि फिश्युलामध्ये जोपर्यंत तो फिश्युला पूर्ण तो ट्रॅक जो आहे तो व्यवस्थित होत नाही तोपर्यंत त्यांना कमी अधिक प्रमाणात वेदना असतात. जास्त प्रमाण फक्त पहिले 10-15 दिवस असतात.
0: बरोबर,
1: अशा पद्धतीने तो वेदने

0: डॉक्टर साहेब, परत एकदा दुसऱ्या भागातलं पहिलं गाणं ऐकायची वेळ झालेली आहे. तुमच्या आवडीचं आपण गाणं ऐकूयात.
1: फरीदा खानम म्हणून खूप सुंदर गायिका होत्या, तर त्यांचं ते आज जाने की जिद ना करो
0: क्या बात आहे,
1: खूप सुंदर गाणं
0: आणि
1: आहे, अप्रतिम
0: अत्यंत गाजलेली ती गझल आहे आणि अनेकांना भुरळ घातली, अनेक गायक गायिकांनी ती गायलेली आहे. श्रोतेव, डॉक्टर साहेबांच्या आवडीची ही गझल आज जाने की जिद ना करो.
2: आज जाने

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्य संवाद कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे. आणि आज खास करून आपण चर्चा करतो आहोत ते ॲनोरेक्टल डिसिजेसमध्ये शस्त्रक्रिया, आधुनिक उपचार पद्धती आणि प्रतिबंध या विषयावर. डॉक्टर साहेब, आपण ऑपरेशनबद्दल बोललो आणि तुम्ही हिलिंगच्या दरम्यान वेदना होणं म्हणजेच ती जखम बरी होणं किंवा हिलिंग होणं, तर ते पण तुम्ही सांगितलं. ऑपरेशनच्या नंतर रुग्णाला कुठली पथ्य नेमकी पाळावी लागतात आणि रुग्ण घरी गेल्यानंतर, ऑपरेशन झाल्यानंतर घरी गेल्यानंतर त्याला नेमकं काय काय आहे ज्याचं पालन करावं लागतं?
1: बेसिकली गुदकद आजारांमध्ये समजा ज्या पद्धतीने आपण करतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर या पद्धतीने आपण ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया करतो, तर नॉर्मली सगळ्या शस्त्रक्रियेच्या ज्या पद्धती आहेत, रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझरची शस्त्रक्रिया आहे, ट्रॅडिशनल शस्त्रक्रिया आहे, बीम थेरपी आहे, क्षारसूत्र पद्धती आहे, क्षार प्रतिसारण पद्धती आहे, ह्या सगळ्या कोणत्याही पद्धती जर आपण वापरल्या तर बेसिकली पथ्यपाणी म्हणजे एक जेवण वेळेवर करणे, जेवणाच्या वेळा व्यवस्थित करणे, नॉर्मल जेवण म्हणजे मसाला तिखट या पद्धतीच्या गोष्टी न करणे, कडक जागेवर न बसणे, एकसारखं न बसणे,
0: पण मग कसं बसायचं,
1: नरम जागेवर बसणे किंवा कुशन, ज्याला मध्यभागी उशी ज्याला मध्यभागी ओपन भाग असतो त्याला आपण एक स्कूटरचा ट्यूब आपण म्हणू शकू, तशा पद्धतीची उशी,
0: ते दहीवाले साधारणपणे ज्यावर भांड ठेवतात
1: तशा पद्धतीची, तर ती तशा पद्धतीची उशी आणि त्यावर तुम्ही बसू शकता, त्यावर आपण कंटिन्यू बसू शकता, काही विषय नाही, म्हणजे गुदभागाला प्रेशर लागत नाही, ती एक गोष्ट. जेवण वेळेवर करणे, ताक जे आहे तक्र ते खूप सुंदर पद्धतीने काम करते, यात दही नाही, बरेच लोक दही खातात पण दही नाही, तक्र ताक, शुद्ध गाईचं तूप जर घेतलं आपण, गाईचं शुद्ध तूप जर घेतलं तर दॅट विल बी व्हेरी गुड, आणि ते कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांना पण चालतं हे प्रूव पण झालेलं आहे, पण ते गाईचं असावं तर ते घेऊ शकतात. त्यानंतर जेवणाच्या वेळा कंटिन्यू, झोपेचा वेळ कंटिन्यू ठेवायला पाहिजे व्यवस्थित, रात्री जास्त जागरण नाही. त्यानंतर तुमचा नॉर्मल हलका व्यायाम त्यांनी कंटिन्यू करायला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉट सीट्स बाथ म्हणजे कोमट पाण्यात बसणे, आणि त्यात किगल्स एक्सरसाइज म्हणजे मोशनची जागा ओढणे आणि सोडणे असा एक व्यायाम असतो.
0: आणि त्यांनी काय होतं,
1: त्यांनी मोशनच्या जागेवरची मसल ऍक्शन जी आहे ती व्यवस्थित होते आणि तिथली स्वेलिंग कमी व्हायला मदत,

0: ते आकुंचन पावणं प्रसरण पावणं
1: आणि त्यात आता अँटीसेप्टिक आपण टाकलेलं असतो पाण्यामध्ये तर ते तिथे वॉश होतं, तिथली जखम जी आहे तर ती वॉश व्हायला मदत होते,
0: म्हणजे तिथले बॅक्टेरिया नष्ट होतात.
1: गरम पाण्यात बसणे, कोमट पाण्यात बसणे, सहन होईल अशा पाण्यात बसणे आणि त्यात अँटीसेप्टिक टाकणे ही त्याची ड्रेसिंगची पद्धत आहे. तर या पद्धतीचे पथ्य पाणी पाळले तर दॅट विल बी व्हेरी गुड.
0: सर, तुम्ही लेझर सर्जरीचा अगदी ओघवता उल्लेख केला पण तुम्ही स्वतः रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन आहात, म्हणून हा प्रश्न खास तुम्हाला की रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जरी म्हणजे काय.
1: बेसिकली यामध्ये जे लेझर, रेडिओ फ्रिक्वेन्सी, बीम, ट्रॅडिशनल ट्रीटमेंट, क्षारसूत्र आणि क्षारकर्म या पद्धतीच्या ज्या ट्रीटमेंट आहे, तर जेव्हा आम्ही प्रॅक्टिसमध्ये उतरलो तेव्हा एक नवीन पद्धत, जापानीज पद्धत, जपानच्या लोकांनी त्याला इव्हॅल्युएट केलं, कोरियाच्या लोकांनी त्याला इव्हॅल्युएट केलं आणि नंतर मग चायना आणि जर्मनी अशा लोकांनी इव्हॅल्युएट केलं आणि नंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे रेडिओ लहरी. तर रेडिओ लहरीनी जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे रेडिओ लहरी, त्यांनी जेव्हा ट्रीटमेंट करतो तेव्हा त्याच्या मोड्सनुसार युनिपोलर, बायपोलर आणि 1 to 10 असे पॉवर असतात त्यामध्ये, त्यानुसार आपण किती ही खोल आपण जाऊ शकतो. म्हणजे एखादी रक्ताची नळी असेल, मुळव्याचा कोंब असेल, तो समजा 4 mm असेल, तर आपण याला 5 वर जर आपण टोन केलं याला आणि 5 वरून ते तिथे जर सोडलं आपण वेव्ह, रेडिओ लहरी सोडल्या, तर तो अप्रॉक्सिमेटली 4.5 to 5 mm पर्यंत डिस्ट्रॉय होऊन जातो आणि तिथे कट करायची गरज नसते.
0: आणि याचा फायदा काय होतो, म्हणजे ब्लडलेस सर्जरी ज्याला म्हणतो, रक्त जास्त वाहत नाही.
1: मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे की लेझर युज करताना त्याचं टेक्निकल ट्रेनिंग फार गरजेचं असतं. मी साऊथ कोरियाला जेव्हा गेलो होतो, जिलिन युनिव्हर्सिटी चायनाला जेव्हा गेलो होतो, तेव्हा ऍज अ इंडियन डेलिगेट म्हणून गेलो होतो तेव्हा, तर तेव्हा तिथे आपण प्रेझेंट केलं, तर ते अग्रेसिव्ह ॲब्लेशन म्हणून एक सिस्टीम आहे ती आम्ही प्रेझेंट केली. जगातले 143 लोक तिथे आले होते, मला बरेच प्रश्न गेले, तेव्हा त्यांना आपण सायंटिफिक उत्तर दिले, दे कन्व्हिन्स्ड. आणि म्हणून मग आता देशात विदेशात सगळ्यांसोबत चांगले संबंध आहेत. तर ते ही सिस्टीम अशी आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर, ती तुम्ही शिकले पाहिजे व्यवस्थित. या पद्धतीमध्ये काय, आपण चर्चा करताना मगाचा मुद्दा जो आहे, चर्चा करताना असं जाणवलं की आपण जेव्हा रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझरनी ऑपरेट करतो तेव्हा रक्तस्त्राव 1 ml 2 ml नाही, 0 ml होतं.
0: बरोबर.
1: आता रिसेंटली 2022 KEM हॉस्पिटलमध्ये हीच पद्धत जी आपण 2006 करतोय पासून करतोय, ती पद्धत रॅफेल नावाने नव्याने त्यांनी आणली.
0: बरोबर.
1: ते हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे मुंबईचे, KEMचे, त्यांनी रॅफेल नावाने ही ट्रीटमेंट आणली जी रॅफेल युनिपोलर म्हणून ट्रीटमेंट करतात, जी आपण युनिपोलर 2006 to 2015 करायचो. 2015 नंतर आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी बायपोलर ट्रीटमेंट करतोय. तर रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे रेडिओ लहरी चिकित्सा, ज्या डिस्ट्रक्टिबल नॉन ऑडिबल असतात, तर त्या रेडिओ लहरी चिकित्सा आपण त्यांनी जिथे अप्लाय करून त्यांनी चिकित्सा करत असतो, दॅट इज रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर ट्रीटमेंट.
0: बरं डॉक्टर साहेब, आपण एक तुमच्या आवडीचं दुसरं गाणं ऐकू आणि त्यानंतर अगदी 2 मिनिटात आपल्याला ही मुलाखत संपवायची आहे, तर दुसरं कुठलं गाणं ऐकू.
1: दुसरं गाणं त्याच्या अनुषंगाने म्हणजे एक उदाहरण असं सांगावं लागेल की जे रुग्ण ऐकणारे असतात आणि ऐकणारे नसतात, त्यानुसार हे गाणं तुम्ही ऐकवा लोकांना, की आम्हाला असं वाटतं की जे लोक ऐकतात आणि जे लोक नाही ऐकत, तर आम्ही असं विचार करतो की सोचेंगे तुम्ही प्यार करे की
0: नाही,
1: जे लोक ऐकतात त्यांना आम्ही प्रेम करू, त्याच्यावर त्यांचे ट्रीटमेंट करू, आणि जे ऐकणार नाही मग त्यांचं सोचेंगे नाही, मग त्यांचं नाही.
0: डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात प्रेमसंबंध असतो पाहिजे, तरच ट्रीटमेंट चांगली होते.
1: तेव्हा तो रुग्ण.
0: तर श्रोते ऐकूया डॉक्टर साहेबांच्या आवडीचं हे गीत.

0: श्रोते हो आरोग्य संवाद कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे. डॉक्टर साहेब, अगदी जाता जाता शेवटच्या 2 मिनिटात आम्हाला एक सांगा की आपण आजाराबद्दल बोललो, ऑपरेशन, औषधोपचार सगळं झालं, पण आजार होऊच नये म्हणून आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की काय नेमकं काळजी घेतली पाहिजे की अनोरेक्टल डिसीजेस तुमच्या वाट्याला येणार नाहीत.
1: खूप सुंदर प्रश्न आणि खूप महत्वाचा प्रश्न. आता माझं सुरुवातीला BAMS झालं, नंतर मग MS शल्य झालं पुणे युनिव्हर्सिटीमधून, अर्थात आयुर्वेदामधून शिक्षण झालं, नंतर मग पुण्याला MS शल्य तंत्रज्ञान. त्यानंतर 10 वर्ष आपण मॉडर्न लोकांकडे सगळं शिकलो, आयुर्वेदिक लोकांकडे शिकलो आणि इंटिग्रेटेड पद्धतीने आपण सध्या ट्रीटमेंट देतो आहे. तर आमच्या संहितेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये दिनचर्या नावाचा एक चॅप्टर होता.
0: बरोबर.
1: दिन

0: ब्रह्मचर्य म्हणजे शास्त्रामध्ये आपल्याला सांगून ठेवलंय, जेवढे जेव्हा कधी ते शास्त्र बनलं असेल 5000 वर्ष असं सांगतात, पण ते जेव्हा कधी बनलेलं असेल की दिनचर्या तुमची दिवसभराची चर्या कशी ठेवायची, तर ती जर आपण अंमलात आणली तर आजच्या युगानुसार आपण सांगू शकतो की वेळेवर जेवण करणे, पाणी भरपूर पिणे, तंतुमय पदार्थांचं सेवन करणे, फळांचं सेवन करणे, जंक फूड सारखे पदार्थ न खाणे, एकसारखं बसणं टाळणे, प्रवास खूप जास्त प्रमाणात टाळणे, हलका व्यायाम करणे, योग्य वेळेत झोप घेणे, आणि
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताण तणाव
0: दूर ठेवणे.
1: बरोबर,
0: या सगळ्या गोष्टी जर केल्या आणि तरीही आजार झाला तर शास्त्रशुद्ध ट्रीटमेंट करणाऱ्या लोकांकडून जाऊन
1: ट्रीटमेंट घेणे,
0: या सगळ्या गोष्टी जर केल्या तर त्यांनी खूप चांगला फायदा होऊ शकतो समाजाला.
1: श्रोते हो, तर हे होते रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे आरोग्य संवाद कार्यक्रमात. ते आलेत आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे अॅनोरेक्टल डिसीजेस, त्याची कारणं काय असतात, उपचार, प्रतिबंध, या सगळ्या विषयांवर समग्र मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलं आहे. तर खरोखर डॉक्टर साहेब, मला असं वाटतं की आजपासून लपवण्यापेक्षा दाखवण्याकडे लोकांचा जर कल वाढला तर तुमची ही मुलाखत सफल झाली असं आपण समजूयात.
0: दवाखान्यात जाऊनच दाखवा,
1: कुठल्याही बंधू बाबांकडे वगैरे जाऊ नका, इतकंच तुमचं कळकळीचं सांगणं आहे. डॉक्टर साहेब, आपण आलात अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओत, आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आपले खूप खूप आभार, धन्यवाद.
0: डॉक्टर उज्ज्वल बारंगे, मी स्वतः आणि माझे मिसेस डॉक्टर वैशाली बारंगे या दोघांतर्फे तुम्हाला, तुमच्या सगळ्या टीमला खूप खूप धन्यवाद आणि तुमचे आभार.
1: धन्यवाद
2: मंडळी. आताच आपण आरोग्य संवाद या कार्यक्रमात गुदगुद आजार, कारणे, उपचार आणि प्रतिबंध या विषयावर लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा आणि अंतिम भाग ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अजय घरडे यांचं होतं, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी,
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
6: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
7: अमरावतीकरांसाठी खास बातमी, गार्गी बाय पीएन गार्गी अँड सन्स सिल्वर आणि नॅचरल डायमंड ज्वेलरीचं एक्सक्लुसिव्ह स्टोर आता कापडिया सिटी सेंटर अमरावती येथे. ग्रँड इनॉग्रल ऑफर, सिल्वर ज्वेलरी वर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाइड नॅचरल डायमंड ज्वेलरी वर अप टू 100% सूट. गार्गी बाय पीएन गार्गी अँड सन्स ग्राउंड फ्लोर कापडिया सिटी सरला आजच भेट द्या.
8: श्रोते हो, आत्ताच आपण विविधा अंतर्गत आरोग्य संवाद हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. आपण ऐकताय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा हे प्रसारण आपण आता ऐकू शकता. आणि आता वेळ झाली आहे आपला आवडता कार्यक्रम ऐकण्याची, गीतगंगा. गीत गंगा. गीत गंगा या मराठी गाण्यांनी सजलेल्या कार्यक्रमात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. सुरुवातीला ऐका संदीप खरे यांची ही रचना, सलील कुलकर्णी यांचा स्वर आहे, मिथिलेश पाटणकर यांचं संगीत.

हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकी फिकी, हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकी फिकी, माझा रंग होऊन जायचा उगाच गहिरा, शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, वेड्यासारखे बोलू जायचा माझा चेहरा।

संवादांचे लावत लावत हजार अर्थ, संवादांचे लावत लावत हजार अर्थ, घातला होता माझ्यापाशी मीच वाद। नको म्हणून गेलीस तीही किती अलगद, नको म्हणून गेलीस तीही किती अलगद, जशी काही कवितेला जावी दाद।

सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे, सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन, जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन। शब्दच नव्हे मौनही असते हजार अर्थी, शब्दच नव्हे मौनही असते हजार अर्थी, आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून।

सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या स्वरात आत्ताच आपण संदीप खरे यांची गीत रचना ऐकलीत. मिथिलेश पाटणकर यांचं संगीत होतं. गीत गंगा या कार्यक्रमात पुढे एका कवी ग्रेस यांची ही रचना. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत संयोजनात ही गीत गायलंय लता मंगेशकर यांनी.

कार्यक्रमात पुढचं गीत साधना सरगम यांच्या स्वरात, सौमित्र यांची रचना, संगीत अशोक फडके यांचं.

कवी सौमित्र यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकलीत. अशोक पत्की यांच्या संगीत संयोजनात हे गीत गायलं होतं साधना सरगम यांनी. गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकताय आणि पुढचं गीत आता ऐका अनुराधा पौडवाल आणि श्रीधर फडके यांच्या युगलस्वरात. शिरीष देशपांडे यांची ही रचना आहे, संगीत दिलंय श्रीधर फडके यांनीच.

श्रोते हो, आत्ताच आपण अनुराधा पौडवाल आणि श्रीधर फडके यांच्या स्वरात हे युगलगीत ऐकलत. गीतगंगा कार्यक्रमात आज काही भावगीतं आम्ही आपल्यासाठी आणली आणि पुढचं गीत आता ऐका.

0: हेलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळाले, चांगलेच अडकाल. 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
2: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
2: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
2: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: गीत गंगा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता ऐकूया श्रोते हो कार्यक्रमात शेवटचं गीत, सुरेश वाडकर यांच्या स्वरात, अशोक परांजपे यांची गीत रचना, संगीत अशोक पत्की यांचं.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीतगंगा या कार्यक्रमात आपल्या रेडिओ मैत्रिणीला तरजा द्या. नमस्कार.
1: गीत गंगा. चटपटी चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या

0: बातमीसाठी केंद्रावरून FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 11:54 सेकंद झालेली आहेत. फोन इन कार्यक्रम स्वर संवाद आता प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमाचे संवादक आहेत स्नेहल ठाकरे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. तेव्हा श्रोते हो ऐका कार्यक्रम स्वर संवाद.
1: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
2: श्रुती हो आज स्वर संवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे स्नेहल ठाकरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे.
3: नमस्कार श्रुते हो. संवाद म्हणजे नात्याचा सेतू, मना मनांना जोडणारा तो हेतू. शब्दांमधून उमलते आपुलकी, दूर करते ती गैरसमजांची दुरी. गोड बोलण्यात असते ताकद, वाढवते प्रेम, जपते मैत्रीची शिदोरी. मनातील भावना व्यक्त करूयात, संवादातून नवीन दिशा धरूयात. राग लोभ मतभेद विसरूयात आणि संवादाने सर्वांना पुन्हा एकदा नव्याने जवळ आणूयात. संवाद हा जीवनाचा आधार आहे, यातूनच घडतो सुंदर जीवनाचा प्रवास. चला तर मग क्षणाचाही विलंब न करता आजच्या फोन इन स्वर संवाद या कार्यक्रमातून संवाद साधूयात आणि आपली प्रिय गाणी आणि मनसोक्त गप्पा करूयात. चला तर मग आजचा पहिला कॉल या कार्यक्रमात कोणाचा सहभागी होतोय ते बघूयात.
4: हॅलो.
3: स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
4: नमस्कार ताई.
3: नमस्कार.
4: आपला शुभचिंतक हुबली फुरसुले छत्रपती संभाजीनगर येथून संवाद करीत आहे.
3: आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या स्वर संवाद या कार्यक्रमात.
4: धन्यवाद. आज मी मोठ्या खेदाने तुमच्या जवळ गीताची फरमाईश करीत आहे, पण माझं अंतःकरण फार दुखी आणि फार म्हणजे एक आघात झालेल्या व्याकुळ हरणासारखी झालेली आहे. कारण की माझे परम मित्र प्राध्यापक वीरेंद्र सोईकर, माजी प्रिन्सिपॉल विदर्भ महाविद्यालय, यांचा 8 जूनला अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं आणि शेवटच्या घटकेपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांचं कल्याण आणि त्यांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांचं कसं हित होईल आपलं ध्यान त्यांनी पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजला डोनेट केलं ताई.
3: अच्छा सर, ते म्हणतात ना मरावे परी कीर्ती रूपे उरावे, असं त्यांनी त्यांचं महान कार्य सगळ्यांसाठी करून ठेवलेलं आपल्याला दिसून येत आहे.
4: आणि ते माझी फार जवळची नाही होते, फार म्हणजे विद्वान. त्यांनी डॉक्टरेट सुद्धा केलं आणि फिजिक्स विषयामध्ये त्यांचं मास्टरी होती आणि विद्यार्थीगण त्यांच्यावर अतोनात प्रेम करीत असे. आणि ते आपल्यात नाही, त्यांची पोकळी आणि त्यांचं कार्य जरी ते देहरूपाने आमच्यात नाही, तरी पण त्यांचं कार्य आणि त्यांनी जे घडवलेलं एक विद्यार्थी जगत आहे त्याच्यामुळे त्यांची आठवण सदोदित राहील असं मला वाटत
3: आहे. खरंच आहे, अगदी बरोबर बोललात सर. ते म्हणतात असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा, गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा. निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे अर्पण करूयात. आणि त्यांनी जे त्यांचं कार्य करून ठेवलं आहे सर्वांसाठी ते पुन्हा आपणही लक्षात ठेवूया. त्यांनी देहदान केलं म्हणजे त्यांचं शरीर जरी नष्ट असलं तरी त्यांच्या त्या देहाच्या माध्यमातून ते कोणाच्या ना कोणाच्या तरी उपयोगी पडतील आणि त्याचं जे अनमोल असं योगदान आहे हे इतर लोकांच्या कामी पडणार आहे. खूप महान कार्य सर त्यांनी केलेलं आहे.
4: प्रसंगाला पाहता फिल्म सीमा मधील एक गीत आहे मन्ना डे यांच्या आवाजातील सीमा या चित्रपटातील गीताचा अनुरोध करू इच्छित होते.
3: नक्की सर. हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहेत?
4: माझ्या सोबत प्रताप सुईकर आहे.

मंजू सुविकर आहे आणि समस्त सुविकर परिवार माझ्या सोबत आहे. तू प्यार का सागर है, तेरे एक बूंद के प्यासे हम. तू प्यार का सागर है.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हा, स्वरसोबत या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: मी वडाळीतून बोलते मॅडम. जय श्री गुरु.
0: काय करता तुम्ही
1: मॅडम? मी गृहिणी आहे.
0: अच्छा, घरी कोण कोण आहे आपल्या
1: घरी? मॅडम आम्ही दोघं आहे फक्त.
0: आम्ही दोघं म्हणजे कोण कोण?
1: माझे मिस्टर आणि मी.
0: अच्छा,
1: दोघे ब्लाइंड आहे मॅडम.
0: मला आता तुम्ही हे सांगा की नातं हे खूप महत्वाचं असतं आपल्या आयुष्यामध्ये, है ना, जगत असताना.
1: हो,
0: तर नात्याविषयी तुम्ही काय सांगाल? कसं वाटतं तुम्हाला नातं आपलं दोघांमधलं, मित्र मैत्रिणी मधलं किंवा मग फॅमिली मधलं, नवरा बायकोतलं नातं कसं असायला हवं, याविषयी काय सांगाल?
1: मॅडम नात्याची बंधन अतूट असतात आणि ते जोपासणं आपलं कर्तव्य आहे. कोणतं नातं कसं जोपासायचं आणि कसं सांभाळून ठेवायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. कोणतं नातं कसं सांभाळायचं, बहिणीचं आहे, भावाचं आहे, आई वडिलांचं आहे, पतीचं आहे, पुरा बाळांचं आहे, लेकरांचं आहे ना?
0: बरोबर. खरंच आहे, कारण नातं हे जे असतं हे प्रेमाने खूप जास्त फुलत जातं.
1: प्रेमाचं बंधन आहे मॅडम नातं म्हणजे.
0: खरंच आहे, नातं कोणतंही असो तिथे रक्तापेक्षा विचारांचं आणि विश्वासांचे बंध महत्वाचे असतात. जिथे आदर आणि प्रेम असतं तिथेच नातं हे आपलं आयुष्यभर टिकत राहतं, है ना.
1: हो,
0: ते मग मैत्रीचं असो, प्रेमाचं असो की कुठलंही नातं असो.
1: हो.
0: कुठलं गाणं ऐकायचं आजच्या कार्यक्रमात तुम्हाला?
1: मला गाणं ऐकायचं आहे संसार सुखाचा करीन मी आई धर्माच्या तत्वाने.
0: ताई, खूप छान वाटलं आज मला तुमच्याशी बोलून. आम्ही आपल्याला ऐकत आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत.

0: हॅलो, स्वरसमोर या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
1: नमस्कार ताई, मी गंगाधर सावनकर, उंडलवाडी, जिल्हा नांदेड, महाराष्ट्रातून बोलतो ताई. बऱ्याच दिवसांना लावलो मी फोन, आकाशवाणीचे 90 वर्ष झालेले ताई.
0: हो, अगदी बरोबर बोललात, आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाले आहेत.
1: त्यानिमित्त आपल्या केंद्र अधिकारी आणि सर्वांना आणि ऐकणाऱ्या तमाम श्रोतांना हार्दिक शुभेच्छा.
0: धन्यवाद सर. आपल्याला देखील आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. कारण श्रोता वर्ग आहे म्हणून आकाशवाणी आहे आणि आकाशवाणी आहे म्हणून श्रोता वर्ग आहेत.
1: बोलताही आकाशवाणी आम्ही फारच म्हणजे भाग्यवान आहे की चांगले संस्कार भेटले आकाशवाणी म्हणून.
0: हो सर.
1: आणि चांगलं वर्तणूक बद्दल लोकांना बोलायची एक ज्ञान भेटले ताई आम्हाला.
0: खरंच आहे, कारण आकाशवाणी अशी आहे की आकाशवाणीच्या माध्यमातून विविध विचार, संगीत, विविध शिक्षणातून जे काही विचार आहेत ते आकाशवाणीच्या माध्यमातून,
1: आकाशवाणी मधून शेतकरी विषय असो, डॉक्टरचे कार्यक्रम असो, भरपूर फायदा झालेला ताई. आजच्या काळात रेडिओ ज्ञान चांगला एक आहे टीव्ही पेक्षा.
0: बरोबर आहे. आणि आकाशवाणी असं एक माध्यम आहे की ते चालता बोलता तुम्हाला कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस ऐकता येऊ शकतं. त्याचा आनंद आपल्याला कधीही घेता येऊ शकतं.
1: हा बिलकुल ताई,
0: है ना?
1: आणि गाणे ऐकून ताई आणि मन शुद्ध होतं ताई.
0: अगदी बरोबर, कारण आकाशवाणीवरती जुने नवीन हे सगळ्या गाण्यांचा आनंद आपल्याला घेता येतो.
1: बिलकुल ताई.
0: आणि विशेष म्हणजे त्या दिवसाच्या अनुषंगाने जर असेल तर ते अधिक प्रभावीपणे गीत प्रसारित केले जातात, है ना?
1: बिलकुल ताई.
0: खूप छान वाटलं सर आपल्याशी आम्हाला गप्पा करून. आपल्याला आजच्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय?
1: मला ताई अमराज चित्रपटातून म्हणा आहे, तुम अगर साथ देने का वादा करो मैं मस्त गाता रहा.
0: हे गाणं ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत?
1: आमच्या सिद्धार्थ घोडाने साहेब आहेत, संजय कुमार गेडाम आहे, तुकारामजी जाधव, गौतमजी रायबले, संजय मुरंबेकरजी, भगवान खोतकर, सुरेश जाधव पैठणचे, बाहुबली पुरसुले साहेब आणि परशुराम शिंदे जालनाचे, हे सर्व मित्रांना ऐकायचं.
0: नक्की सर, आम्ही आपल्याला ऐकत आहोत आपल्या आवडीचं छान.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: मी प्रफुल्ल समोरशी बोलत आहे मॅडम, काकड्यावरून.
0: कुठे येते हे काकडा गाव सर?
1: हे अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर तालुका.
0: अच्छा,
1: मला मॅडम गाणं ऐकायचं होतं.
0: हो नक्कीच, आपण गाणं ऐकूयात. पण आज जागतिक बाल कामगार विरोधी दिन आहे
1: हो मॅडम,
0: तर त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला?
1: जे बालमुलं राहतात त्यांना कामावर ठेवायचं नाही, कारण ते कसं मॅडम हा गुन्हा आहे आपला.
0: बरोबर, कारण ज्या वयात हातात पेन्सिल आणि पुस्तक असायला हवेत त्या वयात गरिबीमुळे मुलांच्या हातात कामाचं ओझ असतं, आणि या अन्यायाविरुद्ध आपल्याला आवाज उठवायचा आहे आणि बालमजुरी आपल्याला थांबवायची आहे.
1: हो मॅडम, बरोबर आहे
0: ना. आणि हे फक्त बघून आपल्याला होणार नाही तर प्रत्यक्षात करावं लागणार आहे
1: मॅडम,
0: कारण लहान मुलं हे देवाघरची फुलं असतात, ते खूप नाजूक असतात, कोमल असतात, आणि अशा वयामध्ये त्यांना कामाला लावणं ही चुकीची पद्धत आहे.
1: हो मॅडम, कारण की कसं आहे मॅडम हा एकदम अपराध आहे ना मॅडम, कारण की कसं मुलांच्या आई वडिलांचा पण गुन्हा राहते ना.
0: बरोबर,
1: कारण की त्यांना कामावर न लावायचं, फक्त शिक्षणाला लावायचं मॅडम.
0: अगदी बरोबर.
1: कसं आहे मॅडम, आज बिरसा मुंडा यांचा बलिदान दिवस आहे ना मॅडम.
0: हो बरोबर.
1: आणि आपल्या आशाताई पण निघून गेले आणि सुमन कल्याणपूर साहेब पण निघून गेल्या, तर मला गाणं ऐकायचं होतं मॅडम. चिठ्ठी ना कोणी संदेश जाणे तो कोणता देश ज्या तुम्ही केले.
0: अच्छा, खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत?
1: माझ्या मिसेसचं नाव आहे राधिका सोमवंशी, मुलीचं नाव आहे धनश्री सोमवंशी, आईचं नाव आहे उषा सोमवंशी.

0: हॅलो,
1: स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
0: मी सिद्धार्थ गोंडाने बोलतो, राहुल नगर अमरावती येथून. मी नेहमीच होते अमरावती आकाशवाणी केंद्राच्या.
1: हो नक्की सर, आपण ऐकूयात हे गीत. पण मला आपल्याला हे विचारावंसं वाटेल की आज पु ल देशपांडेंचा निधन दिवस आहे, जे मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार, अभिनेते आणि संगीतकार होते, है ना? तर पु ल देशपांडे विषयी आपण काय सांगाल?
0: पु ल देशपांडे ते खूप चांगले कवी होते आणि त्यांच्या कविता मला आठवते की त्यांच्या पुस्तकामध्ये जवळपास आम्ही भरपूर अध्ययनासाठी आम्हाला होत्या आणि त्यांचं एकंदरीत चांगलं त्यांनी मेसेज दिला कवितेच्या माध्यमातून. बरेच काही कादंबरी वगैरे त्यांच्याबरोबर अनेक संग्रह आहे जे अजूनही प्रेरणा देते. पु ल देशपांडे कुटुंबकराज म्हणून त्यांचं एक खूप छान पद्धतीचं एक आहे.
1: अगदी बरोबर, त्यांची एक कविता मला आठवते, एवढंच आहे जगणं, एवढंच आहे मरणं, हवं तर एकदा मी पणा विकून पहा, घेईल कुणीच नाही तेव्हा कळेल.

0: किती फालतू वस्तूचा आपण इतके दिवस अभिमान बाळगत होतो. ही पु ल देशपांडेंनी लिहिलेली एक कविता आहे आणि खूप छान मनाला भावेल अशी ही कविता आहे ना.
1: त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही त्यांच्या भावस्मृतीत विनम्र अभिवादन करतो. पु ल देशपांडेंचं खूप एक नाव आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. अनेक त्यांनी लिहिलेल्या कविता बरेच वाचक लोक आणि नवी कवी आणि अनेक पुस्तकाच्या माध्यमातून त्या आम्हाला वाचण्यास मिळतात.
0: नक्की सर, कारण त्यांनी इतकं मोठं लिहून ठेवलेलं आहे. कथा असो, कादंबऱ्या असो, कविता असो, प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून आजही ते जिवंत असण्याचं आपल्याला निश्चितच दिसून येतं.
1: पु ल देशपांडेंच एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं खूप चांगलं कार्य आहे.
0: हो,
1: म्हणजे महाराष्ट्राच्या मध्ये संस्कृती आणि संवर्धन म्हणजे कला क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. आणि आता आम्ही तर खूप त्यांचे म्हणजे आम्ही वाचत आहो आणि साहित्य वाचन करतो आम्ही नेहमी सातत्याने. पु ल देशपांडेंचं बरंच लेखन आमच्या वाचण्यातून गेलेलं आहे, त्या अजूनही आम्ही स्मरणात आहे ते आमच्या.
0: नक्की सर. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: आज मला दिल या चित्रपटातील मुझे नींद ना आए हे गीत ऐकायचं होतं.
0: पण हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत?
1: हे गीत ऐकण्यासाठी माझी पत्नी अर्चना गोंडाने, माझी मुलगी प्रसिद्धी मुलगा प्रणय, त्यासोबत हिरामन खिराडे आहे, संजय कुमार गेडाम, हिंमतराव शुंगारे, राहुल मेश्राम, नकुल नाईक आणि संपूर्ण मित्र परिवार यांना हे गीत ऐकायचं आहे.
0: नक्की सर, आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत.
2: मुझे चैन ना, कोई जाए जरा ढूंढ के लाए, न जाने कहा दिल खो गया, न जाने कहा दिल खो गया, न जाने कहा.

0: स्कीम के टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1454 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: हॅलो, नमस्कार। स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
2: हा, मी अनिरुद्ध भातखंडे कांदिवली मुंबईवरून बोलतोय।
1: हा बोला सर।
2: की अमरावतीचे कार्यक्रम असतात चांगले आणि आजच्या बरोबर उद्याची पण रूपरेषा समजते।
1: हो सर।
2: आणि आपण ठाकरे मॅडम का?
1: हो हो हो सर। मी
2: आता आवाज सगळ्या लक्षात ठेवायला पाहिजे, प्रत्येक वेळेला का कोण बोलताय कोण बोलताय असं विचारण्यापेक्षा सुद्धा।
1: अगदी बरोबर बोला सर। आणि मेरी आवाज ही पहचान हे लता मंगेशकर देवींचं खूप सुंदर
2: आवाज, तरी आता तुम्हाला ऐकू येतो तो चांगला येतोय आवाज ऐकू।
1: अच्छा, खूप छान वाटलं सर की तुम्हाला आमचा आवाज ओळखू येतो आणि तुम्ही नेहमी आमचे कार्यक्रम ऐकता। मला तुम्ही हे सांगा, आता तुम्ही मुंबई सारख्या एवढ्या मोठ्या शहरात राहता, तर आज जागतिक बालविरोधी दिन आहे, 12 जून हा मनवला जातो, तर बालमजुरी थांबवायला हवी की नको याविषयी काय सांगाल, काय मत आहे आपलं?
2: बालमजुरी हवी, कारण कसं आहे माहितीये मॅडम, त्याच्यामध्ये कसं बघायला मार्गदर्शन होऊ शकतो, कधी कधी काय होतं ते कुटुंबामध्ये करतात स्वार्थपूर्ण, मग ते बालमजुरी करतात, म्हणजे परिस्थितीने करावा लागलेला निर्णय घेतलेला निर्णय असतो, ते बालमजुरी ठराविक 16 वर्षापर्यंत असं काही तो नियम आहे पूर्वीचे काय ते, तर त्याप्रमाणे ते बालमजुरी रोखलीच पाहिजे। शिक्षण कसं होणार आणि शिक्षणानंतर पुढचं त्यांचं मग कसं होणार, आणि आता तात्कालिक माहित आहे पण मग ते तसंच मग आयुष्यभर ते होत राहतं ना, त्यांची म्हणजे वेवणूक पण होते ना।
1: बरोबर। आणि तसं बघितलं तर लहान मुलगा आहे म्हणून त्याच्याकडून भरपूर काम करून घेणे, आणि जेव्हा पैशाचा मोबदला द्यायची वेळ येते तेव्हा लहान आहे म्हणून त्याला अर्धेच पैसे दिले जातात, हे देखील एक पिळवणूक आपल्याला दिसून येते।
2: बरोबर आहे, कमी पैसे दिले जातात।
1: पण मला असं वाटतं जर आपल्यासारखे चांगले व्यक्ती जर अशा लहान बालकांना मिळालेत तर त्यांची परिस्थिती नक्की सुधारू शकेल, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आपण आणायला पाहिजे।
2: आता जो उल्लेख केला की बालमजुरी ही बंदच व्हायला हवी,
1: बालमजुरी थांबवा आणि बालपण वाचवा,
2: असेल शक्यतो ती त्याला प्रतिबंध करायला हवा, म्हणजे कसं तरी आपण ऍडजस्ट होऊ, पण तू शिक्षण तुझं हे करून घे म्हणून।
1: बरोबर आहे,
2: या दृष्टीने
1: त्याला चांगलं मार्गदर्शन करणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे, आणि चांगल्या व्यक्तींच्या मार्गदर्शनातून जर हे झालं तर नक्कीच बालमजुरी हटवूयात आणि मुळासकट आपण ते संपवू नक्की शकतो, है ना?
2: अल्पवयीन मजुरी असं म्हणत, आता ते बालवयीन शब्द टाकलेला आहे आणि तो पूर्वीपासूनही टाकलेला आहे। मला एक गाणं द्यायचं होतं, हल्ली सुमनताई कल्याणपूर यांचं निधन झालं, तर त्यांच्या स्मृती प्रीतर्थ एक गाणं द्यायचं होतं, धाकटी बहीण मधलं गाणं आहे, धागा जोडला।
1: नक्की सर, आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानसं हे।

0: हॅलो.
1: नमस्कार मॅडम, सुनील बोके बोलतो, मार्ड रोड
0: गाडगेमधून कॉल घे. हा बोला सर.
1: ठाकरे मॅडम नमस्कार.
0: नमस्कार सर.
1: आता पावसाळी चालू लागली आहे
0: आणि यावर्षी मान्सूनही खूप लवकर येणार आहे असे संकेत हवामान विभागाकडून आपल्याला मिळत आहेत.
1: हा बरोबर, लवकर येणार आहे, परंतु कमी आहे मॅडम. मग काय 88% 90% पाऊस आहे
0: आता सर. याच्यासाठी

0: ही आपणच जबाबदार
1: हाँ
0: आहोत असं म्हणता येईल.
1: हाँ
0: पर्यावरणाचं संतुलन नसल्यामुळेच मान्सून कमी येतो, कधी जास्त येतो, कधी उन्हाळा वाढतो, खूप जमीन तापते, हे सगळं आपल्या सगळ्यांमुळेच आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: हो हो बिलकुल 100% बरोबर, याला आपण सुद्धा जबाबदार आहोत।
0: म्हणूनच आपण काहीतरी संकल्प आपल्या जीवनामध्ये करायला हवेत.
1: त्यासाठी काय आहे का, प्रत्येकाने एक एक झाड लावलं आणि
0: बरोबर
1: पृथ्वी संतुलन राखलं, पाणी जपून वापरलं,
0: बरोबर
1: ते होऊ शकते काहीतरी।
0: बरोबर आहे.
1: नाहीतर आजकाल काय जंगल तोड चालू आहे, जिथं तिथं अतिक्रमण होणं चालू आहे, मोठे मोठे टेकडे काढणं चालू आहे, तिथं घर बांधणं

0: पृथ्वी समतोल लागलं, पाणी जपून वापरलं,
1: बरोबर
0: ते होऊ शकते काहीतरी,
1: बरोबर आहे.
0: नाहीतर आजकाल काय जंगल तोड चालू आहे, जिथं तिथं अतिक्रमण होणं चालू आहे, मोठे मोठे टेकले काढणं चालू आहे, तिथं घर बांधणं चालू आहे, त्याच्यानं हे जंगलातील जे प्राणी आहेत त्यांनाही विचार पडला आता.
1: खरंच आहे,
0: आपल्या शहरात यायला लागले. म्हणजे पावसाचा समतोल बिघडला मागं पुढे होण्याचा, कुठं पाणी कुठं बिलकुल पाणी नाही, कुठं एकदमच अति महापूर, हे पृथ्वीचं समतोल बिघडल्यामुळे होऊन आलं. त्यांना आपण स्वतः जबाबदार आहोत, लोकांना तर आमचं सांगणं आहे.
1: खरंच आहे, ते म्हणतात ना, खूप झाल्या घोषणा आता खूप झाले समाजकारण, वृक्ष लावा एक तरी होईल मग पर्यावरण रक्षण.
0: बरोबर
1: आहे ना, म्हणून स्वतः पासूनच सुरुवात करायला हवी. कुठलं गाणं
0: संबंध चला केला चला केला तेरा मेला पीछे छोटा राही चला केला.
1: हे गाणं ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहेत?
0: हे ऐकण्यासाठी आमच्या तिन्ही मुली माधुरी बुके, दीक्षा बुके, पूजा बुके आणि आमची मिसेस सुनीता सुनील बुके आणि समस्त बुके परिवार.
1: नक्कीच, धन्यवाद सर आपण आम्हाला कॉल केलात. मला एवढंच म्हणावंसं वाटेल, वादळ दुष्काळ असो की पर्जन्यवृष्टी, नैसर्गिक संकटांना घाबरू नका, पर्यावरण संवर्धनाचा घेऊन बसा, निर्भयपणे एक एक पाऊल पुढे टाकूया आणि पर्यावरण नक्कीच आपण सगळे मिळून वाचूया. हा संकल्प आपण सर करूयात आणि येणाऱ्या पावसाच्या मध्ये आपण एक झाड तरी लावण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात.
0: बिलकुल बिलकुल बिलकुल, धन्यवाद.
1: धन्यवाद सर आपण आम्हाला कॉल केला त्याबद्दल.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: माझी सुषमा विनायकराव मेश्रे वत्रोटवरून बोलतीये. मॅडम, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, आनंद झाला मला. पहिल्यांदा माझा फोन लागला. मी खूप दिवसापासून ट्राय करते आहे.
0: अच्छा, काय करता आपण?
1: मॅडम, माझे जॉबचे प्रयत्न चालू होते, त्या काळात मी सतत आजारी असल्यामुळे माझे प्रयत्न थांबलेत.
0: अच्छा, पण प्रयत्न थांबून होत नाहीत, काही ना काहीतरी आपल्याला आयुष्य.
1: नाही, ते काय झालं मॅडम, प्रयत्न मी थांबवले नसते, पण त्यात वय निघून गेलं मध्ये कोरोनाला. मी टोटली ब्लाइंड असल्यामुळे कोरोनाच्या काळात मला कुठे पाठवू शकले नाही घरचे.
0: अच्छा.
1: आणि त्याआधी मी कॉम्प्युटर वगैरे नाशिकला राहून केलं, बाकीचं शिक्षण पुण्यात केलं. अमरावती डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयामध्ये पण मी शिकत होते 7वी पर्यंत. एमएससीएटी वगैरे सगळं झालं, इंग्लिश मराठी टायपिंग पण झालेलं आहे माझं.
0: अच्छा. ते म्हणतात ना, ताई, थांबला तो संपला, म्हणून कधीच आयुष्यामध्ये थांबू नका. तुमचे प्रयत्न हे कायम टिकून राहू द्यात आणि कधी ना कधी त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.
1: हा मॅडम, माझीही तीच इच्छा होती, पण ते आता अचानक योगायोग असतात कधीतरी अडथळे.
0: अडथळे भरपूर येतात जीवन जगत असताना, पण पार करणं खूप गरजेचं असतं.
1: आणि एवढ्या जिद्दीने मी कॉम्प्युटरला गेली होती जेव्हा नाशिकला कॉम्प्युटर केलं, तेव्हा म्हणजे खूप मोठे स्वप्न होते की आपण हा जॉब करू किंवा तो जॉब करू. आणि मेन म्हणजे टीचर बनण्याचे स्वप्न जास्त होते.
0: अच्छा. मी तुम्हाला एक सजेशन नक्कीच देऊ इच्छिते की टीचर फक्त शिक्षक बनूनच आपल्याला टीचिंग करता येतं असं नसतं. आयुष्यामध्ये असे भरपूर काही आहेत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मुलांना शिकवण्यासाठी. तुम्ही त्याच्यातही सक्रिय होऊन सहभाग घेऊ शकता आणि तुमचं शिक्षक बनण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकता.
1: हा, माझी तीच इच्छा होती.

0: शहरात असतील ना तुम्ही म्हणजे अमरावतीला वगैरे तर ते शक्य झालं असतं, पण मी काही राहते ना खेड्यात पत्रोटला, त्याच्यामुळे येऊन जाऊन होत नाही.
1: पण खरं सांगू का ताई, प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, तुम्ही खेड्यात जरी राहत असाल तरी तिथल्या काही विद्यार्थ्यांना एकत्र गोळा करून तुम्ही ट्युशन्स घेऊ शकता, तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता, तर तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्नही साकार होईल. आणि तिथल्या विद्यार्थी जे आहेत खेड्यातले राहणारे, ज्यांना शिक्षण महत्वाचं वाटतं, जे शिकू शकत नाही, अशा मुलांना देखील शिकण्याचा एक मोठा आनंद मिळू शकतो. तर त्या दुहेरी भावनेतून नक्कीच हा प्रयत्न आपण जर केलात तर नक्कीच सफल होईल असं मला तरी वाटतं.
0: हा मॅडम, तुमचे आशीर्वाद असले तर मी नक्कीच असं करेल.
1: कारण कसं आहे, आपण आपली स्वप्न जेव्हा रंगवतो तेव्हा आपल्या स्वप्नांसोबत इतरांचाही काही फायदा होतो का याचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा आयुष्यात आपल्याला तर मिळतच, पण आपल्यासोबत इतरांना जे आपण देत जातो ना, त्याचा आनंदही आपल्याला खूप छान घेता येतो. आणि हा आनंद नक्कीच तुम्ही कधीतरी घेऊन बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की दुसऱ्याला काहीतरी दिल्यानंतर जो आनंद मिळतो तो एक वेगळा आनंद असतो. त्याच्यामध्ये तुमचे स्वप्नही साकार होतात आणि दुसऱ्यांना घडवण्याचं समाधानही आपल्याला मिळतं.
0: हा मॅडम, तुमचं सजेशन ऐकून मला खूप बरं वाटलं. आणि मला ब्लाइंड मुलं भेटतील त्यांना मी कॉम्प्युटर शिकवायचा प्रयत्न तर नक्कीच करेल.
1: नक्कीच, म्हणजे आजच्या आधुनिक युगामध्ये जे आहे सुरू, हे विद्यार्थ्यांना नव्याने शिकायला मिळेल आणि त्याचा आनंद नक्कीच त्यांनाही घेता येईल आणि तुम्हालाही घेता येईल. आपल्याला कुठलं गाणं ऐकायचं आहे?
0: मला गाणं ऐकायचं होतं मॅडम, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. त्याच्यासोबत मॅडम माझ्या दोन बहिणी आहे, लीना म्हेश्रे, वैशाली म्हेश्रे, आई आहे पुष्पलता म्हेश्रे, माझा भाऊ आहे ऍडव्होकेट श्रीकांत म्हेश्रे, माझ्या तीन भाचे आहेत आराध्या, दक्ष आणि निशांत, समस्त म्हेश्रे परिवार.
1: आपण ऐकूयात आपल्या आवडीचं छानसे.

0: हॅलो, स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: हॅलो सर, सभा
0: हा बोला सर.
1: देवता मंदिरून बळीराम हनुमान.
0: काय करता सर आपण?
1: ग्राम पंचायत मध्ये होतो.
0: अच्छा, तुमचा आवडता छंद काय आहे?
1: आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणे.
0: अच्छा, कुठले कुठले कार्यक्रम ऐकता?
1: सर्व.
0: त्या सगळ्या कार्यक्रमांपैकी आपला आवडता कार्यक्रम कुठला आहे?
1: सकाळचा भक्ती संगीताचा आरोग्य धन संबंधाचा कार्यक्रम.
0: सर, आम्हाला खूप छान वाटतं की तुम्ही आमचे कार्यक्रम नियमितपणे ऐकता आणि ते तुम्हाला चांगले वाटतात.
1: हो, चांगले आहे. माहितीपूर्ण ज्ञानवर्धक असतात.
0: नक्कीच सर, आमचे हे कार्यक्रम तुम्ही कशावरती ऐकता?
1: हे मोबाईल मध्ये सुरू याच्या अगोदर रेडिओ होता, आता रेडिओ नाही.
0: अच्छा, मग मोबाईल वर न्यूज ऑन AIR या ऍप वर ऐकता का?
1: हो.
0: अच्छा,
1: मी दिनागात इथमाला होता ना, तेव्हापासून.
0: अरे वा सर. अच्छा, या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: मृग नक्षत्राची सुरुवात झाली आहे, त्यानिमित्त गीत निवडलंय मी, धरणी आई की माया.
0: हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत?
1: हलुमारे परिवार, माझे मित्र आहे नाना ढोरे.
0: खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून. आम्ही आपल्याला ऐकत आहोत आपल्या आवडीचं छान सर गीत.
2: आईची माया कशी जाईल माया,
3: धरणी आईची माया कशी जाईल माया.
2: लई दिवसान
3: लई नवसान
2: लागला

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हा, स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
1: मी सुनीता परमेश्वर वैराडे तुळजापूर गडीहून बोलत आहे. आणि गाणं पाहिजे मला, भारत शानदार हो मेरा, भारत शानदार हो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचं गाणं आहे हे भजन.
0: खूप छान गाणं ताई आपण निवडलं. हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहे?
1: माझ्या घरचे आहे मिस्टर परमेश्वर वैराळे, माझी ननद बाई आहे नीता जगताप वैराळे, देव आहे माझे श्रीकृष्ण वैराळे, माझ्या सासूबाई आहे बेबी ताई वैराळे.
0: मला पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या दोन ओळी आठवल्या. मानवताही पंथ मेरा, इन्सानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, सब साथ चलना मर्म मेरा, नीच ऊंच हटाना गर्व मेरा, गिरते को उठाना स्वर्ग मेरा, स्वर्ग मेरा. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या काही ओवी होत्या ज्या मला आठवल्या, कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खूप साऱ्या प्रार्थना लिहून ठेवलेल्या आहेत जे देशाला आपल्याला सगळ्यांना प्रेरित करतात असे आहेत.
1: हो मॅडम, म्हणजे आपला भारतावर प्रेम असलं पाहिजे.
0: अगदी बरोबर म्हटलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यावेळेस हे गीत लिहून ठेवलं होतं, है ना?
1: मी म्हणून दाखवाय तुम्हाला.
0: म्हणा म्हणा, नक्कीच तुमच्या आवाजात ऐकायला आम्हालाही आवडेल.

0: हॅलो,
1: स्वर समोर या कार्यक्रमात फोन लागलाय, कुठून बोलताय?
0: हा नमस्कार ताई.
1: नमस्कार,
0: मी तांदूळ बाजार जिल्हा अमरावती वरून संजय कुमार गोडाम बोलतो.
1: सर, आज जागतिक बालकामगार विरोधी दिन आहे.
0: ताई मग आओ बच्चे तुले दिखाय दे जाके हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की.
1: हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहेत?
0: गुणवंत कडू, गौतम राघोले, सिद्धार्थ गुंडाने, सावनकर गंगाधर, प्रवीण आगोने, प्रतिभाताई घरडे, सुमेध घरडे, कुमार संगरक्षित घरडे, माझ्या आई वडील आहेत, साहेबरावजी गेडाम आणि मथुराबाई गेडाम. तर मला असं म्हणायचं आहे की जागतिक कामगार दिन, 14 वर्षापर्यंत मुलांना सक्तीचं शिक्षण हे सरकारी स्तरावर मिळायला पाहिजे. 14 काय, पण जोपर्यंत तो पायावर उभा होत नाही, म्हणजे 18 वर्षाचा होत नाही, तोपर्यंत मोफत पुस्तके मिळाली पाहिजेत, मोफत त्याचं शिक्षण झालं पाहिजे, त्याला योग्य लेखन सामग्री साहित्य आहे ते सुद्धा मिळालं पाहिजे. आणि समाजाने सुद्धा अशा मुलांना शिकून काय करतं किंवा शिकून कोणता फायदा आहे अशा शब्द वापरू नये मुलांच्या सोबत.
1: त्यांचे
0: जे मन असते, जे कोवळे मन असते, आणि कोवळ्या मनावर कसं आहे की वळणाला लावायला पाहिजे, शिक्षण द्यायला पाहिजे, आणि बिना शर्त त्याच्या आरोग्याच्या काळजीपर्यंत त्यांच्या औषधांच्या व्यवस्था आहे त्या सुद्धा मुलांकरिता जर त्यांचे आरोग्य बिघडले तर सरकारनेच ती व्यवस्था करायला पाहिजे, तेव्हाच आपला देश पुढे जाईल असं मला वाटते. ताई
1: नक्कीच, सरकार तर त्यांच्या ज्या योजना आहेत किंवा त्यांचं जे काम आहे ते तर करतीलच, पण मला असं वाटतं की आपण आपल्या स्वतःपासून जर नक्की सुरुवात केली तर जे आपल्याला बालकामगार मुलं कामं करताना दिसतात, रस्त्याने भीक मागताना दिसतात, त्या मुलांना छोटासा हातभार जर प्रत्येकाने लावत गेलं तर नक्कीच आपल्या या देशातून बालमजुरी टाळण्यासाठी सर्वजण राहू बालकांच्या पाठी, आणि या बालकांच्या पाठीमागे जर आपण सगळेजण राहलोत तर नक्कीच हा बालकामगार विरोधी दिन जो आहे हा आपल्याला साजरा करावा लागणार नाही, आणि प्रत्येक बालकाच्या हाती वही, पेन, पुस्तकं मिळतील, त्यांचं हे खेळायचं वय आहे.

0: ना मनसोक तसं खेळता येईल.
1: जो जो ज्या क्षेत्रात जात असेल त्याला त्या क्षेत्रात जाण्यासाठी पूर्ण संधी मिळाली पाहिजे. आणि हॉटेलवाले म्हणा किंवा हे जे लकड कटाईचे ज्या मशीन आहेत किंवा मोठमोठ्या कंपन्या आहेत ज्यामध्ये धूर निघताना याच्यापासून आरोग्याला हानिकारक धोका होतो अशा कामावर सुद्धा त्या कंपनी मालकांचे त्या कंपनी मॅनेजमेंटची जबाबदारी आहे लहान मुलांना तशा कामावर घेऊ नये. आणि जर त्यांना वाटलं की या मुलांना पैशाची किंवा त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या गरिबीमुळे त्यांच्या आई वडिलांच्या परिस्थितीमुळे ते शिकून नाही शकत तर या कंपनीवाल्यांनी या दुकानदारांनी सुद्धा त्यांना मदत करायला पाहिजे. खरंच
0: आहे प्रत्येकाने जर असा थोडा छोटा छोटा जरी वाटा उचलला तर नक्कीच या लहान मुलांना वह्या पुस्तकं मिळतील शिक्षण मिळतील. खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून. आम्ही आपल्याला ऐकत आहोत आपल्या आवडीचं छानसं.

0: श्रोते हो, शेवटच्या कॉलवरील संवादासोबतच इथे थांबण्याची वेळ झाली आहे. परंतु या फोन इन स्वर संवाद या कार्यक्रमातून नव्याने काही श्रोत्यांना सहभागी होण्याकरता मी सांगू इच्छिते की प्रत्येक महिन्याच्या मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान 0721 2 99 10 38 या भ्रमणध्वनीवरून आपण आमच्याशी संवाद साधू शकता. आजच्या कार्यक्रमात ज्यांचे फोन कॉल्स आम्ही सहभागी करून घेतलेत कृपया त्यांनी पुढील 2 आठवड्यांपर्यंत कॉल करू नयेत. कारण या फोन इन स्वर संवाद या कार्यक्रमात नवीन श्रोत्यांकडून नवीन माहितीसह त्यांच्या आवडीची गाणी आपल्या आवडत्या व्यक्तींना ऐकवून आमच्याशी मनसोक्त गप्पा करू द्यात. आता जाता जाता सांगू इच्छिते की आजच्या स्वर संवाद या फोन इन कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सेहल ठाकरे यांची, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख आणि गजानन भुसकुडे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. श्रोते हो, स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्यायला मात्र विसरू नका. स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा आणि हो, गाण्यांचा मनसोक्त आनंद घेत रहा. चला तर मग स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमातून वेळ झाली आहे ती आपली रजा घेण्याची. आपली रेडिओ मैत्रीण सेहल ठाकरेला त्या रजा नमस्कार.
1: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद, गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर. आत्ताच आपण फोन इन कार्यक्रम स्वर संवाद ऐकला. त्या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. दुपारचे 12 वाजलेत. आता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, आपल्या कुटुंबात जर आजी आजोबा असतील ना, तर नातवंडांना आपल्या मनातलं बोलायला एक हक्काचं माणूस मिळतं. कारण आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय. मग काय, त्यांनी काही सांगायचा अवकाश की आजी आजोबा लगेच प्रेमळ सल्ले द्यायला लागतात. खरं वाटत नाही तुम्हाला? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पै पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलकं फुलकं.
3: हलकं फुलकं

0: अगर या कुणाचा फोन आहे बघ बरं.
1: आई कामवाले मावशीचा फोन आहे. हॅलो.
0: हा मावशी काय म्हणताय? आईशी बोलायचंय.
1: बर बर देते हा आईला फोन.
0: आई
1: हे आई
0: मावशींना तुझ्याशी बोलायचंय ग.
1: बर दे इकडे फोन. हॅलो. हा बोला मावशी.
0: काय म्हणताय?
1: बरं नाहीये, ताप आलाय आणि डोकंही दुखतंय. अहो मग कशाला येताय कामाला? आधी दवाखान्यात जा, औषध घ्या आणि आराम करा. बरं वाटलं की मग या कामाला. काय तुमच्या मुलीला पाठवताय मदतनीस म्हणून? लहान आई होती अजून, तिला कशाला कामाला पाठवताय? नाही नाही अजिबात संकोच वाटू देऊ नका आणि तिलाही पाठवू नका कामाला. चांगला आराम करा. हा मग या, आधी तब्येत महत्वाची.
0: हा काय
1: काय म्हणताय कॉलनीत? हो हो कॉलनीत सांगते सगळ्यांना, 2-3 दिवस मावशी येणार नाहीयेत म्हणून. हा बरं ठेवू का मग फोन? हो हो बरं वाटल्यावर तुम्ही थोडंच घरी राहणार आहात हो की नाही? यालच की तुम्ही कामाला? काळजी करू नका कामाची, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आधी.
2: काय ग रश्मी काय म्हणतायत मावशी?
1: त्यांना बरं नाहीये ना म्हणून मुलीला कामाला पाठवते म्हणाल्या.
2: अगं किती लहान आहे ती मुलगी, 4थीला का 5वीला तर आहे.
1: हो ना.
2: आणि तिची शाळा बुडेल ना त्याचं काय?
1: हो ना, तेच तर सांगितलं ना मी त्यांना पाठवू नका तिला कामाला म्हणून.
2: हो बरं केलंच बघ.
3: आणि आजी लहान मुलांना कामाला लावणं म्हणजे बाल कामगार असं ना?
1: हो.
3: आणि हा बाल कामगार तर कायद्याने गुन्हा आहे.
1: म्हणूनच म्हणते बाल मजुरीला नकार द्या आणि बाल हक्कांचा स्वीकार करा.
2: खरंय का रिया तुझं? पण मी काय म्हणते राहुल, रिया कोणत्याही आई वडिलांना आपल्या लहान मुलांना कामाला पाठवायला आवडेल का बरं?
3: अर्थातच नाही बघ आजी, कुठल्याच आई वडिलांना आपल्या मुलांना कामाला पाठवायला आवडणार नाही ना, कारण बालपण म्हणजे शिक्षण खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी. मात्र आजही अनेक बालक या मजुरीच्या ओझ्याखाली आपलं बालपण गमावत आहेत बघ.
2: हो रे, पण तुला सांगू का, कधी कधी तुटपुंज्या मिळकतीवर घर चालवणं अवघड होऊन बसत रे. कमवता एक असतो आणि खाणारी 10 तोंड असतात, कुठं कुठं पुरं पडणार बरं? मग नाईलाज असतो मुलांना कामाला लावावं लागतं रे.
1: अगाजी परवा आम्ही सगळ्या मैत्रिणी प्रियंकाच्या बर्थडे पार्टीसाठी एका हॉटेलमध्ये गेलो होतो आणि तिथं काय झालं बघ, असाच एक छोटासा मुलगा होता.

0: आणि तो टेबल पुसण्याचं काम करत होता. त्याला मी सहज विचारलं, शाळेत जातोस का? तर तो म्हणला, कशाची शाळा ताई, पाळण्यात होतो तवा बा गेला. आम्ही चार भावंड, मी सगळ्यात लहान. माई बी काही शिकलेली नाही, मोल मजुरी करून कस बस घर चालवती. आम्ही चौघ जमल तस ते काम करून आईला हातभार लावतो बघ.
1: पण मुलांना कामाला लावणं हा गुन्हाच आहे. शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे ना.
2: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे ना. तो मिळालाच पाहिजे.
1: नक्कीच, त्यापासून त्यांना वंचित ठेवणं म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यापासून त्यांना दूर ठेवणं, नाही का?
3: अगदी खरंय रश्मी तुझं. आणि त्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण करणं महत्वाचं आहे बघ.
2: जागृती निर्माण करायची म्हणजे असं जर कोणता बालकामगार दिसला तर लगेच 1098 म्हणजे 1098 या क्रमांकावर फोन करून कळवायचं, बरं करिया, या पुढं लक्षात ठेव.
0: कुठला क्रमांक म्हणला दादुड्या?
2: 1098 चाइल्ड हेल्पलाईन.
0: नक्कीच दादुड्या, मी माझ्या मैत्रिणींना पण सांगते, जर कुठे बालकामगार दिसला की लगेच 1098 म्हणजेच 1098 या क्रमांकावर फोन करून कळवा. फोनचा विषय काढला आणि फोन वाजला.
2: आता कोण आहे बरं? हॅलो, कोण बोलतय? कोण? छकुली? काय म्हणतेस ग छकुली? आजीशी बोलायचंय का? बर, थांबा देतो. चारवाजी, छकुली बघ, तुझ्याशी बोलायचं म्हणतीये.
1: हा दे इकडे फोन दे.
2: घे.
1: हा बोल छकुली, काय म्हणतेस? तुझ्या आईला रागवू का बरं? ग खेळायला जाऊ देत नाही ती तुला का बरं? अगं बरोबर आहे तिचं, आता शाळा सुरू होणार आहे ना, तुझा सुट्ट्यांमधला अभ्यास पूर्ण करावा लागेल ना, म्हणजे शाळा सुरू झाल्यावर मॅडमला दाखवता येईल. तो केलाय का बरं तू तो पूर्ण? केलाय तरी जाऊ देत नाही. दे बरं तुझ्या आईला फोन. का ग सुमन, तिला खेळायला पाठवत नाहीयेस? अस होय. अगं मग तिला नीट समजावून सांग ना जरा. खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते हे चुकीचंच ग, पण रागावू नकोस तिला. दे तिला फोन. छकुली, अगं तू जर नीट जेवण केलं नाहीस तर अंगात ताकद कशी येईल बरं तुझ्या? खेळायसाठी तर जास्त एनर्जी लागते ना. अगं हो, मग ही एनर्जी कशी मिळेल आपल्याला सांग बरं. अगदी बरोबर. मग जेवणार ना आता? आणि आईने जी भाजी केली आहे ती मुकाट्याने खायची, नाक मुरडायचं नाही. बाहेरचं ते काय बंद पाकिटातलं अन्न खायचं नाही, ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं ग बा. गुणाची ग माझी छकुली, ऐकशील ना आता? बर बर, ठेवू का मग फोन?
2: आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून तक्रार करत होते वाटतं छकुलाबाई.
1: हो ना रे,
0: पण आजी सुमनात्या पण ना कधी कधी अतीच करते बघ. खेळू द्यायचं ना तिला, अभ्यास तर महत्वाचाच आहे ग, पण खेळही तितकाच महत्वाचा.
1: अगं पण
2: बरोबर आहे रिया तुझं, अभ्यासही महत्वाचा आहे आणि खेळही महत्वाचा आहे. आणि मैदानी खेळ खेळणं हा तर एक व्यायामाचाच प्रकार आहे ना. शरीरासाठी आणि मनासाठी खेळ खरंच महत्वाचा आहे बघ.
0: म्हणजे?
2: अगं रिया, आपण जर खेळात जिंकलो ना तर आपल्याला किती आनंद होतो ना. पण ते यशाची हवा कधी डोक्यात जाऊ द्यायची नाही बघ. कारण आपण आज जर जिंकलो तर कदाचित उद्या हरूही शकतो.
0: हो.
2: आणि हरल्यानंतर माणूस निराश होतो ना. म्हणून आपण जरी हरलो तरी निराश न होता पुन्हा नव्यानं जोमानं उठून पुढील स्पर्धेसाठी तयारी करायची ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एका गोष्टीचं निरीक्षण केलंस का ग?
0: कोणती रे दादुड्या?
2: बघ तू, आपण नाही का टीव्हीवर वगैरे बघतो बघ, हरलेल्या टीमचे सर्व खेळाडू नाही का जिंकलेल्या टीमच्या खेळाडूंचं अभिनंदन करतात.
0: हो रे.
2: त्यांच्याशी शेकहॅन करतात, गळा भेट घेतात. यालाच म्हणतात खिलाडू वृत्ती. म्हणजे हार आणि जीत दोन्हींमध्ये देखील मनाचा समतोल हा राखता आला पाहिजे ग.
0: अगदी बरोबर. आणि हीच वृत्ती आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उतारांना धैर्यानं सामोरे जाण्याचं बळ देते.
1: हो गरिया, खरं बोललीस तू. सुमन

0: चकुलीला खेळायला बंधन घालते हे चुकीचंच आहे अगं.
1: अरे तुम्ही तिघही जण काय सुमन आत्याला नावं ठेवतायत रे? अरे तिची बाजू पण समजून घ्या थोडं.
2: म्हणजे तुला काय म्हणायचं आजी, सुमन आत्याचं बरोबर आहे, तिने चकुलीला खेळायला जाऊ द्यायचं नाही?
0: म्हणजे चकुलीला खेळायचंच नाही?
1: अरे असं कुठे म्हणाली मी, पण खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते ना, नीट जेवण करत नाही, हे चुकीचं आहे की नाही तिचं?
0: हा तसंही तिचे जेवणाचे फार नखरे आहेत बर का, पालेभाजी नको, भोपळ नको, आणि दूध तर ती पितच नाही हो, बाहेरचं चमचमीत, बंद पाकिटातलं कुरकुरीत, शेव, चिवडा, मुरमुरे, चिप्स असं सारखं हवं असतं तिला, चांगलं आहे का ते?
1: नाही ना गो.
2: हे आई चकुली तर जाणून बजून लहानच आहे ना, पण रिया काही कमी नखरे करते का खायचे? तिला तर सारखं चमचमीत, कुरकुरीत, मसालेदार चांगलंच खायला लागत ना.
3: ए दादूड्या, माझ्या का घसरलास?
2: का म्हणजे मला सांग, परवा तू हॉटेलची भाजी आणून खाल्लीस की नाही?
3: हो खाल्ली. मग आईने काय शेपूरची भाजी केली होती आणि ती माहितीये ना मला तिचा बिलकुल वास सुद्धा आवडत नाही.
1: बर, शेपूचा वास आवडत नाही, मग मेथीच काय?
3: ए आजी, कडू लागते ती भाजी.
1: ए रिया, मेथीला नावं ठेवू नको बर का, त्या मेथी वाचून आमच्या काळात उखाणाच व्हायचा नाही पुरुषांचा. तुला सांगते, तुझ्या आजोबांनी सुद्धा लग्नामध्ये हेच नाव घेतलं होतं.
3: मेथीच्या भाजीच?
1: हो, भाजीत भाजी मेथीची आणि चारू माझ्या प्रीतीची.
3: बर पण ठीक आहे, शेपू वास आवडत नाही आणि काय तर म्हणे मेथी कडू लागते. आणि का ग, कुठलीच पालेभाजी खात नाहीस तू? आंबाड्याची भाजी तर काय म्हणे, नुसतं नाव घेतलं तर असं वाटतं केसांचा मुसका तोंडात घेतला. हे काय असं?
2: तुला सांगू का रिया, तू म्हणतेस ना की शेपूचा वास येतो, मेथी कडू लागते किंवा आंबाडी मध्ये केसांचा बुचका. अग माझा एक मित्र आहे ना, तो सांगत होता त्या दिवशी, तो हॉस्टेलला राहायचा ना, तर तो म्हणे की अरे हॉस्टेलला आम्ही एका ठिकाणी मेस लावली होती जेवणाचे असे हाल की विचारताच होईना. मी म्हंटल का बर? तो म्हणे एक दिवशी गेलो मी म्हणे मेथीची भाजी होती, म्हणलं मग तो म्हणे मी त्याच्यानंतर मेथीच खाल्ली नाही परत. मी तेच विचारलं त्याला, म्हणलं काय कडू लागली का काय वगैरे असं. तो म्हणे अरे तुला काय सांगू राहुल, म्हणे मेथीची भाजी चिरताना त्या बाईने केसच चिरलेली होती.
3: अरे बाई,
2: मग तू बघ म्हणजे बाहेरच भाजीपेक्षा हे चांगलंय ना.
3: हा बरोबर आहे तुझं.
2: शेपू जरी असली तरी आईच्या हातची बनवली, स्वच्छता आहे.
3: आणि त्या दिवशीची मेथी सुद्धा मी चांगली चार वेळा धुतली होती, पण काय झालं माहितीये का, ती मेथीच चांगली नव्हती. अग त्या दिवशीची मेथी नव्हतीच चांगली, कडू लागणारच ना, नीट पाहून आणायची ना रिया मेथीची जुडी.
0: मी नव्हती का आणली आजी, या दादूड्यानेच केला होता तो बाजार हाट, त्याने आणली होती ती, त्याला काही कळू नाही का?
3: ए त्याने निदान स्वतःहून कामाची जबाबदारी तरी स्वीकारली, पण तुझं काय, बाहेरची काम करत नाहीस आणि घरात सुद्धा एकाही कामाला हात लावत नाहीस तू रिया.
0: ए काय ग आई?
1: रिया, आई म्हणते ते बरोबर आहे बर का.
0: काय आजी तू पण?
1: काय आजी काय, लहान लहान म्हणून तुझेही जरा जास्तच लाड व्हायला लागलेत बर का रिया.
2: मला पण तसंच वाटतं आजी, तिचे जरा जास्तच लाड होते बर का, आणि या लाडामुळे ना जरा ती काम चुकार झाली सारखी वाटते.
0: काम चुकार? मीच काम चुकार?
2: आजी मी काय सांगतो माहिती का, हिला ना दोन तीन दिवस त्या कामवाल्या मावशी येणार नाहीयेत ना, मग हिलाच भांडी घासेल सांग.
1: खरंय तुझं राहुल.
0: ए दादूड्या काही पण का,
2: मग बरोबर आहे ना, तेवढंच जरा कामाची पण सवय होईल ना तुला घरच्या.
0: ए दादूड्या लहान आहे मी, बाल कामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे.
2: हो का?
0: 1098 वर फोन करून सांगे ना.
1: अगं घरातल्या कामाला हातभार लावला म्हणजे लगेच काही बालकामगार झाली नाही असतू, घर सगळ्यांचं तर घरातल्या कामांची जबाबदारी पण सर्वांचीच ना.
2: बरोबर,
0: तेच म्हणतीये मी, सगळ्यांची जबाबदारी आहे की नाही. मग मीच एकटीने का म्हणून भांडी घासायची?
1: मग
0: एक वेळची भांडी मी घासेल आणि एक वेळची भांडी दादूड्या घासेल.
1: वा वा,
2: कबुले रिया कबुले. पण तुला एक गोष्ट कबूल करावी लागेल बर का.
0: कोणती?
2: खाण्यापिण्याच्या बाबतीतले तुझे सगळे नखरे जे आहेत ना, ते सर्व सोडावे लागतील बर का.
1: खरंय रे राहुल तुझं. तुम्हाला सांगू का, आपला आहार हा चौरस असावा, प्रथिन जीवनसत्व आपल्या आहारात असावे, असा पौष्टिक आहार सेवन केल्यानं शरीर कसं स्वस्थ राहत
2: आणि मनही शांत राहत.
1: खरंय तुझं.
3: जैसा होगा अन्न वैसा होगा मन.
2: रिया तू म्हणत होती ना त्या दिवशी काहीतरी की आपल्या इथे याचा कॅम्प लागणार आहे म्हणे काय ते.

0: डोनेशनचं नाही का?
1: येत्या रविवारी रक्तदाता दिन आहे ना? हो हो माहिती, मी जाणार आहे तिथे रक्त द्यायला.
0: रिया तू रक्त द्यायला जाणार आहे का घ्यायला जाणार आहे? अगं तुला तर रक्त घेण्याची गरज आहे.
2: रिया तुला पाहिलं ना तर म्हणतील की रक्त घ्यायला आली की काय, द्यायला आली असं वाटणारच नाही ग तुला पाहून. ए रश्मी, हिला जर रक्त द्यायचंय ना तर तू एक काम कर बाई.
1: काय?
2: ते तव्यावरची ती सगळ्या भाज्या मिक्स करून भाज्या करतात की नाही
1: ते
2: आजकाल, हा ते लग्नात वगैरे असती तशी, आता सगळ्या पालेभाज्या गोळा कर
1: बर,
2: आणि तशी ती फ्राय भाजी करून हिला 8 दिवस खाऊ घाल
1: बर.
2: म्हणजे थोडस तरी रक्त त्या पिशवीत पडेल ग, नाही ते हिलाच रक्त द्यावं लागेल आधी बघ.
1: हो अंगात नाही रक्त आणि बनलाय म्हणे मारुतीचा भक्त.
3: अरे किती चेष्टा कराल भाजी, खाईन मी आजपासून पालेभाज्या.
1: हे मात्र अगदी छान.
0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाचे ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
0: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
1: हलक फुलक, हलक फुलक.
4: हलक फुलक ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी, आणि यात त्यांच्यासह सहभागी झाले होते नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ. मैत्रिणीनो, आता वेळ आहे आजच्या आपल्या रेसिपीची. मैत्रिणीनो, खरं तर आता आंब्याचा सीझन संपायला आलाय, आणि आता तुम्ही सुद्धा काही दिवसच आंबे खायला मिळणार म्हणून आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघताय ना, त्यातलीच एक रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ही आहे आंब्याचा शिरा. तर मैत्रिणीनो, जसा आपण नेहमी प्रसादाचा शिरा करतो किंवा नाश्त्यासाठी शिरा करतो, त्याच पद्धतीने हा शिरा करायचा आहे. तर यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक रवा, चांगलं तूप, साखर, आंब्याचा रस आणि दूध, आणि वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स. तर मैत्रिणींनो, हा शिरा करण्यापूर्वी आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे, आणि त्या रसामध्ये थोडंसं दूधही मिसळून घ्यायचं आहे. जसं आंब्याचा रस खाताना आपण रसामध्ये थोडंसं दूध टाकतो, त्याच पद्धतीने या आंब्याच्या रसातही थोडं दूध घालून घ्यायचं आहे. आता जसं आपण नाश्त्यासाठी शिरा करायला घेतो, त्याच पद्धतीने कढईमध्ये आधी बारीक रवा थोडासा भाजून घ्यायचा. मंद आचेवर रवा भाजून झाला की तो काढून घ्यायचा, आणि त्याच कढईमध्ये चांगलं तूप टाकून पुन्हा हा भाजलेला रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे. जसा शिऱ्यासाठी आपण गुलाबी असा रवा भाजतो, त्याच पद्धतीने हा रवा भाजायचा आहे. आणि नेहमी जसा शिरा करताना आपण तुपात भाजलेल्या रव्यामध्ये दूध घालतो, त्याच पद्धतीने दुधात मिक्स केलेला हा आंब्याचा रस घालायचा आहे, आणि चांगलं परतून त्याला एक वाफ काढायची आहे. आता ही वाफ काढल्यानंतर जर त्याच्यामध्ये गरज असेल त्याच पद्धतीने आणि तितक्याच प्रमाणात साखर मिसळायची आहे, आणि ही साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा त्या शिऱ्याला झाकण ठेवून वाफ काढायची आहे, आणि बघायचं आहे की रवा मऊ शिजला आहे की नाही आणि शिरा आपला होत आला आहे की नाही. हा शिरा होत आला की त्याच्यामध्ये मग वेलची पूड घालायची आहे, आणि त्यानंतर हवे तसे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मिसळायचे आहेत. खरं तर ही रेसिपी अगदी सोपी आहे, म्हणजे आपण साधा शिरा करताना एकतर दूध किंवा पाणी त्यात घालतो, त्याऐवजी फक्त आंब्याच्या रसामध्ये दूध मिसळून तो आंब्याचा रस या रव्यामध्ये मिसळला की खूप सुंदर आणि स्वादिष्ट असा आंब्याचा शिरा तयार होतो. मैत्रिणींनो, खरं तर ही रेसिपी करायला खूप सोपी आहे, मग आंब्याच्या या सीझनमध्ये तुम्ही नक्की करून बघणार ना ही रेसिपी?

त्रिणीनो, काही दिवसांपूर्वीच आपल्या भावसंगीतातला सुमन कल्याणपूर नावाचा एक हळवा आणि तरल स्वर आपण गमावला. सुमनताईंनी अनेक नितांत सुंदर भावगीतांनी आपल्याला तृप्त केलं, त्यातलंच त्यांचं हे एक भाव.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं राम मोरे यांचं हे गीत तुम्ही ऐकलत. या गीताला संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. मैत्रिणींनो, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या वाक्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर दृष्टीहीनांच्या जीवनाकडे डोळसपणे बघण्याची आपल्याला गरज आहे. आपण मरणोत्तर नेत्रदान केलं तर कुणाला तरी आपल्या दृष्टीतून सृष्टी बघण्याची संधी मिळू शकते. पण हे सगळं करण्यासाठी गरज आहे ती एका संवेदनक्षम मनाची. आणि मैत्रिणींनो, यासाठी नुसतीच संवेदना उपयोगाची नाही तर त्यासाठीची कृतीही आवश्यक. कुणाच्या अंधकारमय जीवनात आपल्या डोळ्यांनी जर आपण प्रकाश आणू शकलो तर त्याचं जीवन उजळू शकतं. अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व उरावं आणि तुमच्या डोळ्यातून कुणीतरी जग बघावं असं जर वाटत असेल तर नेत्रदान करायला पुढे यायला हवं. पण या बाबतीत आपल्या मनात अनेक शंका असतात, त्यांचं निवारण व्हावं, नेत्रदानाबाबत जागृती निर्माण व्हावी आणि नेत्रदानाची शपथ घेण्यासाठी लोकांनी प्रेरित व्हावं यासाठी 10 जून हा जागतिक दृष्टी दिवस म्हणून साजरा केला जातो. अंधत्व ही विकसनशील देशांमधल्या सार्वजनिक समस्यांपैकी महत्वाची समस्या आहे. नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम करून खडतर परिस्थितीवर मात करून जित्त आणि चिकाटीच्या बळावर 80,000 नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचं जीवन प्रकाशमय केलं.

0: चा जन्म आणि मृत्यू दिनांक 10 जून. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक वर्षी 10 जून हा दिवस डॉक्टर भालचंद्र स्मृतीनिमित्त दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आत्ताच्या काळामध्ये नेत्रदानाला आणि दृष्टीदानाला खूप महत्व आहे. याच विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, समाजामध्ये नेत्रदानाविषयी किंवा दृष्टीदानाविषयी खूप समज आहेत, गैरसमज आहेत, कुतूहल आहे, आणि या सगळ्यांची उत्सुकता किंवा कुतूहल जर आपल्याला संपवायचं असेल किंवा त्यांना उत्तर द्यायची असतील तर याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की नेत्रदान म्हणजे नेमकं काय.
1: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे डोळे त्याच्या इच्छेप्रमाणे जेव्हा संकलित करण्यात येतात आणि ते दुसऱ्या रुग्णांच्या फायद्यासाठी वापरण्यात येतात, याला आपण नेत्रदान असं म्हणतो. ह्याचं महत्व काय? कारण जे डोळे आपल्याला संकलन करून मिळतात हे अंधत्व पीडित व्यक्तीच्या दृष्टी मिळवण्यासाठी किंवा गेलेली दृष्टी पूर्ववत करण्यासाठी त्याची मदत होते. एका नेत्रदात्यामुळे दोन डोळे मिळतात, त्यामुळे दोन व्यक्तींसाठी याचा उपयोग होऊ शकतो. काही वेळेला मार लागून विद्रूप झालेले डोळे जे असतात किंवा जळीत जे रुग्ण असतात यांचे डोळे वाचवण्यासाठी सुद्धा या दान दिलेल्या डोळ्यांचा उपयोग होऊ शकतो. म्हणून नेत्रदान हे अतिशय श्रेष्ठ असं एक दान आहे.
0: मॅडम, तुम्ही आता सांगितलं की एका व्यक्तीमुळे दोन लोकांना दृष्टी मिळू शकते, पण हा जरी संकल्प एखाद्या माणसाने केला तर त्याची सुरुवात कशी करता येऊ शकते, कसं त्याला या गोष्टींची माहिती मिळू शकते, कुठून मिळू शकते आणि त्याने यासाठी काय करायला हवं?
1: नेत्रदान करण्याची इच्छा फक्त तुमच्या मनात असली तरी खरं तर पुरेसं आहे. तसं एक प्रतिज्ञापत्र सारखा एक नेत्रदानासाठीचा फॉर्म असतो जो सगळ्या शासकीय महाविद्यालयांमध्ये, सरकारी इस्पितळांमध्ये, खाजगी हॉस्पिटल्स जिथं नेत्रपेढ्या आहेत किंवा इवन तुमचे डोळ्यांचे डॉक्टर्स तुम्हाला तो उपलब्ध करून देऊ शकतात. ऑल इंडिया आय बँक असोसिएशनची जी वेबसाईट आहे इथंही तो फॉर्म उपलब्ध आहे. तिथं तुम्हाला रजिस्टर करता येतं, तो फॉर्म डाउनलोड करता येतो आणि हे प्रतिज्ञा भरून ठेवता देतायत. अर्थात प्रतिज्ञापत्र भरणं म्हणजे एक केलेला संकल्प आहे. प्रतिज्ञापत्र नसलं तरीही त्या व्यक्तीला नेत्रदान करता येतं. मृत्यूच्या समयी त्या व्यक्तीने जर इच्छा प्रदर्शित केली नेत्रदानाची तर नातलग ती संमती मानून नेत्रदानासाठी प्रवृत्त होऊ शकतात. अगदी एखाद्या व्यक्तीने ही इच्छा प्रदर्शित केली नसेल आणि नातलगांची जरी इच्छा असेल की नेत्रदान व्हावं तरी ते नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदान करून घेऊ शकतात.
0: बरं, आता नेत्रदान करायचंय हा संकल्प एखाद्या माणसाने केला पण त्याला काही वयाची मर्यादा वगैरे असं काही आहे का? आणि कुटुंबातल्या सदस्यांची संमती यासाठी किती महत्वाची असते?
1: नेत्रदानासाठी वयोमर्यादेची फारशी अट नाही. अगदी वय वर्ष 2 ते 80 वर्षापर्यंत कुणालाही नेत्रदान करता येतं. 80 वर्षानंतर काय होतं की कॉर्नियाच्या पेशी म्हणजे डोळ्यातलं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो, याच्या पेशीची संख्या कमी झालेली असते, त्यामुळे दृष्टी देण्याच्या दृष्टीने हे थोडे कमी उपयुक्त होतात. म्हणून 80 वर्षानंतर थोडीशी त्याची उपयुक्तता कमी होते. अर्थात नेत्रदानासाठी बाकी कुठलीही याला अट नाही. जसं पेशंटला मधुमेह असेल तरीही, मूत्रबिंदूचं ऑपरेशन झालं असेल तरी, तरुणपणी किंवा नंतर लागलेला मोठा चष्मा झाला असेल तरीही, थायरॉइड, दमा, हाय बीपी अशा कुठल्याही कंडिशन्स असल्या तरीही ती व्यक्ती नेत्रदान करूच शकते. या नेत्रदानाच्या प्रक्रियेसाठी मात्र नातलगांची संमती आवश्यक असते. व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरलं असेल आणि तरीही नातलगांनी जर ऐनवेळेला या नेत्रदानाच्या प्रक्रियेला विरोध केला तर डोळे संकलित करता येत नाहीत. उलट पक्षी जर त्या रुग्णांनी जर इच्छा व्यक्त केली नसेल पण जवळच्या नातेवाईकांना वाटलं की हे नेत्रदान व्हावं तरीही नेत्रदान होऊ शकतं.
0: बर, नेत्रदानामुळे कुठल्या कुठल्या प्रकारच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो? म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश हा आहे की जे लोक जन्मतः अंध असतात त्यांना नेत्रदानाचा किती फायदा होऊ शकतो?

0: किंवा त्यांच्या डोळ्यांमध्ये नेत्ररोपण करू शकतो का आपण?
1: तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी थोडस याची माहिती देणं इच्छिते. डोळा जेव्हा नेत्रदानातून मिळतो तेव्हा हे संकलन केलेले डोळे पूर्णपणे प्रत्यारोपित केले जात नाहीत. डोळ्याचं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो, हा कॉर्निया फक्त काढून दुसऱ्या डोळ्यांमध्ये प्रत्यारोपित केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे अंधत्व जे कॉर्नियामुळे आलेले आहे, जसं की काही इन्फेक्शन नंतर कॉर्नियावर टीक पडणं, काही मार लागल्यामुळे कॉर्निया विद्रूप होणं आणि तिथं व्रण येणं, किंवा काही जन्मजात कंडिशन्स असतात जिथं कॉर्निया हा जन्मापासूनच पांढरा पडलेला असतो आणि दृष्टी कमी असते, अशा रुग्णांमध्ये या दान दिलेल्या डोळ्यांमधून प्रत्यारोपण करून दृष्टी बहाल करता येते. पण जन्मजात अंधत्वाची कारणं अनेक आहेत. काही कारणं आहेत जिथं रेटिना खराब असू शकतो किंवा जिथं काही दुसऱ्या कंडिशन्समुळे दृष्टी कमी आहे जन्मापासून किंवा त्यानंतर सुद्धा. या कंडिशन्समध्ये या दान दिलेल्या डोळ्यांचा फारसा उपयोग होत नाही.
0: म्हणजे फक्त जन्मतःच अंध असलेल्या व्यक्तींना या नेत्रदानाचा काहीही फायदा होऊ शकत नाही, त्याची तुम्ही सांगितली तशी वेगवेगळी कारणं आहेत. मॅडम, मृत्यूनंतर एखाद्या माणसाला किती वेळामध्ये नेत्रदान करावं लागतं आणि त्यासाठी डॉक्टर्स लोक काय काळजी घेतात?
1: नेत्रदानाची प्रक्रिया ही मृत्यूनंतर 4 ते 6 तासात झालेली उत्तम असते, कारण या काळामध्ये डोळ्यांची जी कंडिशन असते, कॉर्नियाची जी कंडिशन असते, ही अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन्ड असते. हे करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर नेत्रपेढीशी संपर्क साधता यावा किंवा साधला जावा. असा संपर्क साधल्यानंतर त्या नेत्रपेढीतून एक टीम रुग्णाच्या घरी पोचते, ज्याच्यामध्ये एक नेत्रतज्ञ असतो, एक सहाय्यक समुपदेशक आणि एक आय बँक टेक्निशियन असतो. ही टीम मिळून काही संमतीपत्र तुमच्याकडून ही करून घेतात आणि एक 10 ते 15 मिनिटांची एक छोटी शस्त्रक्रिया असते ज्याच्यामध्ये हे डोळ्यांचं संकलन केलं जातं. घरी सुद्धा घ्यायची काळजी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्यतो त्या खोलीतले पंखे बंद केले जावेत. डोळे बंद करून त्या व्यक्तीच्या डोळ्यांवर ओला कापूस ठेवला तर त्या डोळ्यांची कंडिशन ही चांगल्या प्रकारे टिकून राहते, किंवा त्या व्यक्तीच्या डोक्याखाली एक छोटी उशी द्यावी म्हणजे ही डोळ्या ची कंडिशन चांगल्या प्रकारे टिकून राहते.
0: म्हणजे थोडक्यात ओलसरपणा त्या ठिकाणी असायला हवा तुमच्या त्या डोळ्यांच्या आजूबाजूला, ते कोरडे पडायला नकोत एवढी काळजी घरच्यांनी घेणं खूप आवश्यक आहे. मॅडम, वयोवृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतात हे माहिती आहे आपल्याला, पण किती वयापर्यंतचा वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतो?
1: दृष्टीदानाच्या दृष्टीने विचार केला तर 80 वर्षापर्यंतचे जे कॉर्निया असतात ते दृष्टीदानासाठी चांगल्या प्रकारे वापरले जाऊ शकतात. मी मगाशीच म्हटलं तसं 80 वर्षानंतर ज्या कॉर्नियाच्या ज्या पेशी असतात त्यांची संख्या अतिशय कमी होते आणि त्या कमकुवत होतात, त्यामुळे दृष्टीदानासाठी त्यांची उपयुक्तता कमी होते. पण तरीही 80 वर्षाच्या वरच्या व्यक्तींनी जरी ही नेत्रदानाची इच्छा प्रदर्शित केली तरी ते डोळे संकलित केले जातात, त्यांच्यावर काही टेस्ट होतात जसं स्पेक्युलर मायक्रोस्कोपी की त्यांच्या पेशींची संख्या मोजण्यासाठी, आणि मग हा प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला जातो. अर्थात दृष्टीदानासाठी जरी हे डोळे नाही वापरले तरी मी मगाशी म्हटलं तसं की मार लागून विद्रूप झालेले जे डोळे आहेत त्यांना वाचवण्यासाठी, जळीत रुग्णांमध्ये त्यांना सपोर्ट करण्यासाठी म्हणजे त्या डोळ्याचं स्ट्रक्चर वाचवण्यासाठी या दान दिलेल्या डोळ्यांचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हा डोळा वाया जात नाही. आणि अगदी याही प्रकारे उपयोग नाही झाला तरी काही शैक्षणिक कामांसाठी, काही प्रायोगिक कामांसाठी सुद्धा या डोळ्यांचा वापर करता येतो. त्यामुळे दान दिलेले डोळे हे वाया जात नाही, त्यांचा पूर्ण उपयोग कुठल्या तरी प्रकारे केला जातोच.
0: आणि याची माहिती ऍक्च्युली सामान्य लोकांना नसते बऱ्याच वेळा आणि त्यामुळेच याच्यामध्ये अनेक गैरसमज आहेत. पण वयोवृद्ध व्यक्तीने जर नेत्रदान करायचं ठरवलं तर त्याचं नेत्रदान होऊ शकतं आणि त्याचा उपयोग तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने अनेक माध्यमातून होऊ शकतो. मॅडम, मगाशी तुम्ही सांगितलं की चष्मा जरी असेल तरी पण नेत्रदान होऊ शकतं, मोतीबिंदू असेल तरी होऊ शकतं, काच बिंदू किंवा त्यापेक्षाही काही गंभीर आजार जर त्या माणसाच्या डोळ्यांना असतील आणि त्याला नेत्रदान करण्याची इच्छा असेल मरणोपरांत तर तो करू शकतो का?
1: मगाशी जसं आपण चर्चा केली तरी नेत्रदानासाठी डोळ्याचे कुठलेही आजार हा नेत्रदानासाठी एक मर्यादेचा पार्ट नाहीये. कुठल्याही प्रकारच्या आजारांमध्ये मोतीबिंदू

0: हो, काचबिंदू असो, काही रेटिनाचे आजार असोत, ऑपरेशन झालेलं असो, जे की परत मोतीबिंदूचं असो किंवा काचबिंदूचं असो, चष्म्याचा नंबर घालवण्याचा असो, तरी हे डोळे दान केले जाऊ शकतात, योग्य प्रकारे वापरले जाऊ शकतात. पण काही कंडिशन्स आहेत जिथं नेत्रदानाला मर्यादा असतात. या म्हणजे काही संक्रमित होणारी इन्फेक्शन्स, जसं की HIV आहे, काही हिपॅटायटिस आहेत, जसं मधल्या काळात कोविडची कंडिशन होती, यांनी बाधित रुग्णांचे डोळे घेतले जात नाहीत. जर मृत्यू कर्करोगामुळे झाला असेल तर बऱ्याच वेळेला हे डोळे घेतले जात नाहीत. विषबाधेमुळे जर मृत्यू झाला असेल तरीही डोळे उपयुक्त ठरत नाहीत. किंवा काही संशयास्पद मृत्यू, अकस्मात मृत्यू जेव्हा झालेले असतात तेव्हा हे डोळे संकलन केले जाऊ शकत नाहीत. आणि काही मेडिको लीगल केसेस जिथं असतात तिथं या डोळ्यांचं संकलन केलं जात नाही.
1: आता याला जोडून मी एक प्रश्न माझ्या मनात आता असा आला की अपघातग्रस्त लोकांचे डोळे घेतले जाऊ शकतात का, आणि ते कुठल्या कंडिशन मध्ये असतील तर घेतले जाऊ शकतात?
0: अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे नक्कीच घेतले जाऊ शकतात. तिथं कुठलीही मर्यादा अशी नसते. पण जर हे डोळे विद्रूप झालेले असतील अपघातामध्ये, किंवा काही कंडिशन जसं स्फोट होऊन मृत्यू झाला असेल, भाजण्याने मृत्यू झाला असेल, तर अशा वेळेला या डोळ्यांचं संकलन केलं जाऊ शकत नाही. पण अर्थात नेत्ररोग तज्ज्ञांची टीम या कंडिशन्सना बघून याप्रमाणे निर्णय घेते. अर्थात नेत्रदानापूर्वी त्या अपघाताशी रिलेटेड बाकी कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली असायला हवी आणि हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
1: मॅडम, एक गैरसमज असा खूप लोकांमध्ये असतो की नेत्रदान केलं की मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर विद्रूपपणा येतो.
0: मी असं सांगेन की हा एक टोटली अगदीच पूर्णपणे चुकीचा असा समज समाजामध्ये पसरलेला आहे. नेत्रदानाची शस्त्रक्रिया ही अतिशय छोटी शस्त्रक्रिया असते आणि नेत्ररोग तज्ज्ञ सहाय्यकाच्या मदतीने अतिशय काळजीपूर्वकपणे ती पार करतात. इथे डोळ्याच्या पापण्यांना सुद्धा धक्का लावला जात नाही, फक्त आतला डोळा अलगदपणे बाजूला करून संकलित केला जातो. त्यामुळे डोळ्यावर कुठल्याही प्रकारचा व्रण, कुठल्याही प्रकारचे टाके, कुठल्याही प्रकारची निशाणी नसते. इनफॅक्ट डोळ्या काढल्यानंतर आतमध्ये ठेवून पूर्णपणे डोळा बंद केला जातो, ज्या मुळे व्यक्ती झोपलेली आहे असंच वाटतं. त्यामुळे कुठलंही प्रकारचं विद्रुपीकरण चेहऱ्याचं किंवा कुठलंच होत नाही. एक गैरसमज असाही असतो की हे झाल्यानंतर डोळ्यातून रक्तस्राव होतो, तर हाही पूर्णपणे चुकीचा समज आहे. असं कुठल्याही प्रकारे होत नाही.
1: बरोबर. मॅडम, आता आपण नेत्रदानाविषयी इतकं बोलतो आहोत, पण नेत्रदानाचं दृष्टीदानाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये किती आहे आणि त्याची काय कारण आहे? जर कमी असेल किंवा खूपच कमी असेल तर त्याची कारण काय आहे?
0: सद्यस्थितीत नेत्रदानाचं संपूर्ण भारतात जे प्रमाण आहे ते वर्षाकाठी 20 ते 22 हजार दाता, म्हणजे ज्याच्यातून साधारणपणे 40 ते 44 हजार डोळे किंवा कॉर्निया उपलब्ध होतात, जे प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणजे देशाच्या मृत्यूदराच्या 0.9% हे आहे. त्यामुळे मिळणारे कॉर्निया खूप कमी आहेत आणि कॉर्नियामुळे अंधत्व असणारे लोक ही जवळपास 1 ते 1.5 कोटी आहेत आणि दरवर्षी हे प्रमाण वाढत जातं. त्यामुळे ही दोन्ही मधली तफावत खूप आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात साधारण वर्षाकाठी 2000 ते 2200 दाते मिळतात, ज्याच्यातून 4 ते 5 हजार कॉर्निया उपलब्ध होतात. तरीही ती तफावत खूप जास्त राहतेच. आता या नेत्रदानाचं प्रमाण कमी असण्याची कारण अनेक आहेत. माहिती नसणं आणि योग्य माहिती असणं या दोन्हीचाही मोठा भाग आहे याच्यात. जनजागृती खूप कमी प्रमाणात आहे. मी म्हणलं तसं लोकांना या प्रक्रियेबद्दल माहिती नाही, ते कसं करायचं हेही माहित नाही, आणि केलं तर त्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. शहरी भागात वेगळे गैरसमज असतात की मृत्यूनंतर रुग्णालयात जावं लागेल नेत्रदानासाठी, किंवा मगाशी तुम्ही म्हणालात तसं नेत्रदानाची खूप मोठी क्लिष्ट प्रक्रिया असते, त्याला खूप कायदेशीर बाबी कंप्लीट करायला लागतात. चेहरा त्याच्यानंतर विद्रूप होतो किंवा डोळ्यातून रक्तस्राव होतो, खूप वेळ लागल्यामुळे सगळ्या बाकीच्या कंडिशन्स अवघड होतात. आणि ग्रामीण भागात बऱ्याचशा गैरसमज हे धर्माशी निगडीत आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की या

0: आपल्या धर्मामध्ये त्या नेत्रदानाला परवानगी नाही. जर डोळे संकलित केले गेले तर त्या व्यक्तीला पुढच्या जन्मात अंधत्व येण्याची शक्यता आहे, किंवा त्या आत्म्याला सद्गती मिळणार नाही कारण एक अवयव इथंच राहिलेला आहे. अशा प्रकारचे गैरसमज असल्यामुळे म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात या सोयी सुद्धा उपलब्ध नाहीत, नेत्रपेढ्या उपलब्ध नाहीत, किंवा तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत ती माहिती आणि तसं त्यांचं जागृतीच झालेली नाही, त्यामुळे नेत्रदानाचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणात होतं.
1: ग्रामीण भागामध्ये तुम्ही जसं म्हणालात तसं धार्मिक गैरसमज तर खूप आहेत, त्याशिवाय अज्ञान हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की मागणी खूप आहे पण पुरवठा कमी आहे, अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागातून किती प्रमाणात नेत्रदान होतं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये?
0: जे मी मगाशी म्हटलं की 2000 ते 2200 हे महाराष्ट्रात वर्षाकंठी होणारं नेत्रदान आहे, याच्या अगदी 5% कमी ग्रामीण भागातून नेत्रदान मिळतं, त्यातही महिलांची संख्या अजूनच कमी असते.

0: ग्रामीण भागातून किती प्रमाणात नेत्रदान होतं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये?
1: जे मी मगाशी म्हटलं की 2000 ते 2200 हे महाराष्ट्रात वर्षाकाठी होणारं नेत्रदान आहे, याच्या अगदी 5% कमी ग्रामीण भागातून नेत्रदान मिळतं, त्यातही महिलांची संख्या अजूनच कमी असते.
0: मी आता त्याच प्रश्नाकडे येत होते की महिलांच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत, तर यासाठी महिलांनी कसा पुढाकार घ्यायला हवा? खर तर
1: सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जागृती असणं, याबद्दलची नेत्रदानाबद्दलची माहिती घेणं, योग्य व्यक्तीकडून ही प्रक्रिया समजून घेणं आणि मग त्यासाठी लागणारी सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं. मी म्हणेन की अशी बरीचशी आपल्याकडे महिला मंडळं असतात, भजनी मंडळं असतात किंवा बचत गट आजकाल महिलांचे असतात, तर अशा सगळ्या बचत गटांमध्ये असे छोटे उपक्रम राबवता येतील की जिथं याबद्दलची माहिती देता येईल, याबद्दल जागृती करता येईल आणि त्याच वेळा त्यांची प्रतिज्ञापत्र भरून घेता येतील. खरं तर एखाद्या महिलेने ठरवलं तर तिच्याबरोबर तिचं पूर्ण घर या बाबतीत उद्युक्त होऊ शकतं आणि एकाच वेळेला पूर्ण कुटुंबाचा आधार या नेत्रदानासाठी मिळू शकतो. किंवा बाकीच्याही काही जसे ग्रुप्स असतात की लायन्स आहे, रोटरी आहे, या सगळ्यामध्ये असे काही उपक्रम घेरण्यात आले तर नेत्रदानाचं प्रमाण नक्कीच वाढू शकेल.
0: याशिवाय मला वाटतं मॅडम की या सामाजिक संस्था आहेत सगळ्या आणि त्याशिवाय शाळा, महाविद्यालय आणि तरुण पिढीने यासाठी कसं योगदान दिलं पाहिजे?
1: खूप छान प्रश्न विचारलात मॅडम, कारण नवीन विचार नवीन पिढीकडून चांगल्या प्रकारे रुजवला जाऊ शकतो असं मला वाटतं आणि याची सुरुवात खरं तर शालेय अभ्यासक्रमातच व्हायला हवी. शालेय अभ्यासक्रमात जर त्यांना नेत्रदानाविषयी माहितीपर धडा असेल, तसे अनुभव कथन करणाऱ्या काही गोष्टी असतील, तर कदाचित ते या विचारासाठी उद्युक्त होतील, प्रवृत्त होतील. किंवा काही वेळेला शैक्षणिक सहलींचं आयोजन नेत्रपेढीमध्ये करणं, त्यांना ती सगळी प्रक्रिया दाखवणं, अशा काही मुलाखती त्या लोकांना बोलून घेणं, या प्रकारे मुलांमध्ये याबद्दलचा विचार रुजू शकेल. महाविद्यालयांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आजकाल प्रोजेक्ट्स असतात, तर नेत्रदान आणि त्याचे जे काही उपयोग झालेले आहेत ज्या रुग्णांना, त्यांचा सगळा डेटा कलेक्ट करणं, त्याचा कशा प्रकारे उपयोग झालाय, किती तफावत आहे, याबद्दल जे प्रोजेक्ट या महाविद्यालयीन तरुण तरुणींनी केले, तर आपोआपच त्यांना जी सध्याची गोष्ट आहे चालू आहे ती कळेल आणि ही चळवळ पुढे जाण्यास मदत होईल. तसंच काही प्रदर्शन भरवणं आहे, काही पोस्टर प्रेझेंटेशन्स आहेत आजकालच्या जगात, तर इवन रील्स हा खूप कॉमन आणि आवडीचा सगळ्यांचा विषय आहे,
0: सोशल मीडियाचा वापर.
1: त्यामुळे सोशल मीडियाचा जर उपयोग व्यवस्थितपणे केला आणि नेत्रदानाविषयी जर तुम्ही जागृती करणाऱ्या रील्स बनवू शकलात, तर तीही एक तुमच्यासाठी
0: जमेची बाजू
1: होऊ शकते आणि ही खूप लोकांपर्यंत ही बाजू अतिशय सोप्या प्रकारे पोहोचू शकते.
0: शासन स्तरावर खूप प्रयत्न आपल्याला यासाठी होताना दिसतात. तुम्ही म्हणालात तसं की प्रचार प्रसार आणि पोस्टर्स लावणं वगैरे, आणि आता हा जो जागतिक नेत्रदान दिन आपण साजरा करतोय त्याचा मागचा उद्देश पण हाच आहे, पण नेत्रपेढ्यांनी यामध्ये कशी भूमिका साकारायला हवी आणि त्यांची भूमिका कशी असते?
1: सद्यस्थितीत नेत्रपेढ्या या बऱ्याचशा शासकीय महाविद्यालयातील नेत्ररोग डिपार्टमेंट किंवा सरकारी इस्पितळ किंवा काही खाजगी हॉस्पिटल यांच्या प्रायव्हेट नेत्रपेढ्या आहेत. सद्यस्थितीत तरी डोळ्यांचं संकलन करणं, त्यांच्यावरच्या टेस्ट करणं आणि त्याप्रमाणे त्यांचा डेटा मेंटेन करणं किंवा ते डोळे प्रिझर्व करणं, एवढंच या नेत्रपेढ्यांचं काम सीमित आहे. माझ्या दृष्टीनं या नेत्रपेढ्यांना जर स्वायत्तता मिळाली, म्हणजे नेत्रपेढ्या या स्वतंत्रपणे जर काम करू शकल्या, तर आय थिंक ही चळवळ जास्त जोमाने पुढे जाऊ शकेल. अर्थात हे करताना नेत्रपेढ्यांद्वारे परत अशा प्रकारची जागृतीसाठी शिबिरं घेणं असेल, जसं आपण रक्तदानाची शिबिरं म्हणतो, तर तसं त्याची शिबिरं घेणं असेल किंवा काही प्रदर्शनं भरवणं असेल, आणि अशा नेत्रपेढ्यांमध्ये जर पूर्ण वेळ समुपदेशक अवेलेबल असेल, तर कदाचित लोक जाऊन याच्याबद्दलची माहिती अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतील, अधिक चांगल्या प्रकारे याचा प्रसार होऊ शकतो. नेत्रपेढ्या या 24 तास पूर्ण महिना 12 महिने चालू असल्या पाहिजेत आणि तिथे पूर्ण वेळ नेत्ररोग तज्ज्ञ, एक समुपदेशक, एक सहाय्यक अवेलेबल असला पाहिजे, तर या गोष्टी

0: ना जास्त जोमाने पुढे नेता येईल.
1: शासन स्तरावर अजून काय प्रचार आणि प्रसार व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं? कारण काय होतं की सरकारच्या धोरणांमधून जर काही गोष्टी लोकांच्या नजरेसमोर आल्या तर त्या जास्त लवकर प्रसारित होतात, प्रचारित होतात.
0: मला अजूनही असं वाटतं की सरकार दरबारी खूप तसे प्रयत्न केले जातात, पण हे प्रयत्न फक्त भित्तीपत्रक, पोस्टर्स किंवा काही दूरदर्शन आकाशवाणीवर येणाऱ्या जाहिराती इथपर्यंतच सीमित राहतात. माझ्या दृष्टीने जर महत्वाच्या पदांवर असलेल्या, म्हणजे सरकारी पदांवर असलेल्या व्यक्तींनी जर यात पुढाकार घेतला, याच्याबद्दल काही कार्यक्रमांमध्ये तशा घोषणा दिल्या किंवा तसं उद्युक्त केलं, किंवा काही नेत्यांनी याबद्दल काही दुसरी इन्सेंटिव्ह द्यायचा प्रयत्न केला, तर कदाचित या गोष्टींना अजून जास्त समाजात पटकन मान्यता मिळेल. कारण जो काही गैरसमज समाजात आहे किंवा जे काही अज्ञान आहे ते लवकर निघू शकतं, लवकर त्याच्यातून लोक बाहेर येऊ शकतात.
1: मॅडम, ही चळवळ म्हणजे दृष्टीदान चळवळ अधिक प्रभावी करायची असेल तर आणखी काय काय करायला हवं सगळ्याच स्तरावर?
0: मगाशीच आपण म्हणलो तसं की अगदी शालेय जीवनापासून त्याची सुरुवात व्हायला हवी. अगदी शाळकरी मुलांमध्ये नेत्रदानाशी रिलेटेड माहिती पोचायला हवी. महाविद्यालयात जाताना त्यांना या गोष्टींशी रिलेटेड सगळ्या गोष्टींचे उपक्रम राबवायला हवेत. काही त्यांच्या शैक्षणिक सहली म्हणा, महाविद्यालयाचे जे प्रोजेक्ट्स असतात ते या गोष्टींशी संबंधित असायला हवेत. सगळ्या इस्पितळांमध्ये याच्याबद्दलची पूर्ण माहिती देणारी पत्रकं जिथं सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी लावता यायला हवीत. आणि सगळ्यांबद्दल माहिती देणारे जे काही कार्यक्रम आहेत हे मोठ्या प्रमाणावर व्हायला हवेत. आकाशवाणी हे एक प्रभावी माध्यम आहे, यातलं की जे कार्यक्रम होतात, मुलाखती होतात, अनुभव कथन होतं, याच्यातून बऱ्याच लोकांपर्यंत पोचता येतं. तसंच दूरदर्शनवर वर्तमानपत्रातूनही याबद्दल लेख आहे किंवा काही प्रश्नोत्तरांची सदर आहेत, अशी राबवली गेली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबद्दल माहिती मिळू शकते.
1: मॅडम, पाश्चिमात्य देशांचा विचार केला आपण आपल्या देशाच्या तुलनेमध्ये तर तिथे काय परिस्थिती आहे नेत्रदानाबाबतीत?
0: पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्यापेक्षा, म्हणजे आपल्या देशापेक्षा परिस्थिती ही बऱ्यापैकी चांगली आहे. त्याचं कारणच ते आहे की पहिल्यापासूनच तिथे या गोष्टींना पुरस्कृत केल्या जातात, त्यांना पहिल्यापासूनच या गोष्टींची माहिती असते आणि एक प्रकारे तिथलं बेसिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध असतात,
1: फॅसिलिटीज.
0: त्याच्यामुळे लोकांना त्याबद्दल माहितीही लवकर होते, ती प्रक्रिया सुलभही वाटते आणि ती त्या प्रकारे घडते. त्यामुळे लोक त्या करायला जास्तीत जास्त संख्येने प्रवृत्त होतात.
1: लोकसंख्या हा एक फॅक्टर यामागे असू शकतो?
0: नक्कीच, नक्कीच. लोकसंख्या आणि आपल्याकडे ग्रामीण भागात असलेली लोकसंख्या, त्यातून धर्म किंवा समजुतींच्या,
1: देवाशी रिलेटेड ज्या समजुती
0: ज्या असतात, यामध्ये आपला समाज हा जास्त इन्वॉल्व्ड असतो, अडकलेला असतो. त्यामुळे या सगळ्यातून बाहेर पडून किंवा याच्यापेक्षा वरती जाऊन विचार करून नेत्रदान प्रक्रिया ही चांगली आहे हे महत्व पटवून घेण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो.
1: म्हणजे एकूणच त्यांच्या मनावर ते ठसवायला लागेल आपल्याला की नेत्रदान हे काही वाईट नाही, ही एक चांगलं काम आहे आणि ते तुम्ही करायला पाहिजे. मॅडम, सामान्य नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प कसा करायला हवा?
0: नेत्रदानाचा संकल्प एकदा तुम्ही मनाशी धरला की, मी म्हटलं तसं की तुम्ही एक प्रतिज्ञापत्र भरून घेऊ शकता. अर्थात प्रतिज्ञापत्र हे तुमची स्वतःशी असणारी एक बांधिलकी आहे. प्रतिज्ञापत्र भरूनही ही जबाबदारी संपत नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही प्रतिज्ञापत्र भरल्यानंतरही तुम्ही घरच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलून तुमचा संकल्प सांगायला हवा, त्यांना त्याच्यासाठी राजी करायला हवं आणि तशी त्यांच्या मनाची तयारी ठेवायला हवी. कारण अशी वेळ जेव्हा येईल, जी मृत्यूची वेळ असते, जो एक भावनिक प्रसंग असतो, अशाच वेळेला बऱ्याच वेळेला त्या भावनेच्या भरात या गोष्टींना विरोध केला जातो. तर तुम्ही जर आधीपासूनच यासाठी तुमच्या जवळच्या नातेवाईकांना तयार केलं असेल, नीट सांगितलेलं असेल, तर ही पुढची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडू शकते.
1: म्हणजे नुसतेच आपण दिन साजरे करून खरं तर काहीच होणार नाहीये. जो मनाचा स्वतःचा संकल्प हवाय तो खूप महत्वाचा आहे. मॅडम, जाता जाता

0: आपल्या मैत्रिणींना नेत्रदानाबाबतीत तुम्ही काय सांगाल की नेत्रदान का आणि कशासाठी करायला हवं? जग खरं तर आपण डोळ्यांनी बघतो, बघा सगळेच अवयव महत्वाचे आहे, पण खरं जगाचा अनुभव जो आपल्याला येतो तो डोळ्यांमुळे येतो, आणि जिथं डोळे नाहीत ते परावलंबित्व खरं परावलंबित्व असतं. आता जेव्हा तुम्ही नेत्रदान करता, जेव्हा तुम्ही हे डोळे देता, तेव्हा ते एक नाही दोन लोकांना दृष्टी देण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे तुम्ही तर तुमच्या मृत्यूनंतर जग पाहतच राहता, पण तुमच्या बरोबर दोन अधिक रुग्णांना दृष्टी मिळायला मदत होते, तर ही किती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी स्वतः असं म्हणेन की नेत्रदान हे एक सर्वात चांगलं असं दान आहे की जिथं तुमच्या मृत्यूनंतरही तुम्ही या जगामध्ये राहता, हे जग अनुभवता,
1: आणि तुमच्या डोळ्यांनी कोणीतरी सृष्टी बघतं आणि हे जग बघतं, हे खरं तर खूप समाधानाची गोष्ट आहे. मॅडम, खरं तर हा विषय इतका महत्वाचा आणि तेवढाच संवेदनशील पण आहे, त्यामुळे या विषयावर आपण जितकं बोलू तेवढं कमी आहे, पण जी काय महत्वाची जी काय खरं माहिती होती ती आज तुम्ही आम्हाला दिलीत, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधलात, माझ्या माध्यमातून आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: 10 जून या जागतिक दृष्टीदान दिनाच्या निमित्ताने नेत्रदानाचं महत्व या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

यशवंत देव यांचं सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा. बरे तर मैत्रिणींनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आत्ताच आपण वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम ऐकलात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आमची पुढची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचा 1 वाजतोय. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
2: से तो क्या गायों से भी शिकायत करती है.
3: इस गीत के साथ ही आज का कार्यक्रम समाप्त होता है. आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन, सुरीला सफर. ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

वृत्तपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 चा मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जून पर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. टेलिव्हिजन आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकटीचा पुरस्कारही या कायद्यात करण्यात आला आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1,650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावा या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धती सुधारणा केल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर इंधनाचा तुटवडा पडू नये म्हणून संस्थानिक औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून इंधन खरेदी करायला केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. इंधनाची खरेदी या ग्राहकांनी त्यांच्या पेट्रोल पंपावरूनच करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. किरकोळ ग्राहक आणि शेतकऱ्यांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी अनेक राज्यांनी केल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. इराणबरोबर युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असंही ट्रम्प म्हणाले. अमेरिका आणि इराणमधल्या निश्चित करारासाठी सुरू असलेल्या हालचाली यशस्वी होऊन चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवण्याच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणनंही अण्वस्त्र न वापरण्याची घोषणा केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या PV सिंधूने सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरी सिंधूने चिनी तैपेईच्या चेन स्युयू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. उपांत्य फेरीत तिची गाठ जपानच्या अकेनी यामागुची हिच्याशी पडणार आहे. यामागुचीने भारताच्या तन्वी शर्माला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथे पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिको सिटीत एका दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. तर आज मेक्सिकोत झापोपान इथे झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाचा पुढचा सामना यजमान मेक्सिको बरोबर होणार आहे. तर चेक प्रजासत्ताकचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. ब गटात आज कॅनडाचा सामना बोस्नियाशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होईल. हा या दोन्ही देशांचा विश्वचषक स्पर्धेतला पहिलाच सामना आहे.

0: टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओह ये जिन यांच्याशी होणार आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जसपाल राणा यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावली. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं राष्ट्रपती आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं. त्यांचं निधन ही भारतीय क्रीडाविश्वाची मोठी हानी आहे, असं मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून राणा यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थनाही केली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजस्थानातल्या नामवंत लोकसंगीत कलाकार गौरी देवी यांचं काल राजस्थानात पाली इथं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. राजस्थानी मांड लोकसंगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोरे बोले रे किंवा केसरिया बालम ही त्यांची लोकगीतं देशभरात प्रसिद्ध झाली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गौरी देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 25 कोटी जनतेला गरिबी आणि अतिगरिबीतून बाहेर काढण्याचं काम केलं, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. PV सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपकी इबारत के साथ मैंने भी कुछ लिखा है. लिखा है कि उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा. मशहूर शायर साहिल लुधियानवी की पंक्तियां प्रेमियों के दिलों के हालात बयां करती हैं कि हर प्रेम कहानी मुकम्मल नहीं होती. प्रेम कहानी करवट लेती और उसमें विरह उत्पन्न हो जाता है. वो प्रेम जीवन भर नदी के दूसरे छोर की तरह साथ साथ चलता है. महसूस भी होता है किंतु ता उम्र पहले छोर से मिल नहीं पाता. भाई प्रेम के साथ दर्द तो जुड़ ही जाता है. तो अगर ऐसा नहीं होता तो मीराबाई क्यों कहती कि जो मैं ऐसा जानती नगर ढिंढोरा पीटती. प्रेम किए दुख होए. तो चलिए अब आगे बढ़ते हैं, अगला गाना सुनते हैं. जरा बूझिए आप गीतकार का नाम और स्वर किसकी आवाज में ये गाना है. फिल्म बड़ा आदमी. और कोई नहीं बूझ पाया ये गाना. बहुत सारे श्रोताओं ने अलग अलग गाने लिखे लेकिन ये गाना किसी ने नहीं लिखा. जरा सुनिए तो और जरा संभालिए अपने दिल को और नोट कर लीजिएगा डायरी में ये गाना भी. जो लोग नियमित रूप से नोट करते हैं गाना.
2: संभालिए अदाएं आपकी के मेरे हाथ से दिल मेरा जाने लगा.

0: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण देऊन केला आहे आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 3:59 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.

FM एकशे एक दशांश पाच मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्ट पासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेर परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असं आवाहन NTA केलं आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत काल घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक फायदा देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केली असल्याचं प्रल्हाद जोशी यांनी समाज माध्यमावर

0: घेतला आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयाने नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जून पर्यंत आपापल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयाने केलं आहे. दूरचित्रवाणी आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकट असावी याचा पुरस्कार या कायद्यात करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काही वेळापूर्वी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणलं हा या दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्र संघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढलं आहे, त्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या दृष्टीनं येत्या 1 ऑगस्ट पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आज अखेर राज्यातल्या सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे, त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित झाली असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड लवकरच सुरू करण्यात येत असल्यानं लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन केलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलै पासून सुरू होत आहे. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल

0: आर्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदाराने निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती ए एस चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्या विरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता, तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. भारताच्या पी व्ही सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तैपेईच्या चेन स्युझ्यूला 21-6, 21-9 असं हरवलं. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्ण पदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदक जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर मान्यवरांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ता काळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. ST प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्ट पासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्ण पदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ही IR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या.
5: आजच पेरा.
1: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन IR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत, तोवर प्रतीक्षा करावी.

0: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5 या वेळेत होईल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायालयानं सांगितलं. भारताच्या PV सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तैपेईच्या चेन स्यू यू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. जम्मू काश्मीरमध्ये हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात शहीद झालेल्या भारतीय लष्कराच्या 2 जवानांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यात शहापूर इथं, तर शहीद जवान विक्रम चव्हाण याच्या पार्थिवावर कोल्हापूरमधल्या गोंडोली गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल आणि भारतीय सैन्य दलाच्या तुकडीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानांना मानवंदना दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं

अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही सायंकाळचे 5:04 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रौद्योगिकी मंत्रालय के सचिव एस कृष्णन ने कहा कि भारत एआई मिशन के अंतर्गत समर्थित मॉडलों में से एक का शुरू होना देश की एआई यात्रा में महत्वपूर्ण है। पीवी सिंधु ने ऑस्ट्रेलिया ओपन बैडमिंटन टूर्नामेंट की महिला सिंगल्स के सेमीफाइनल में प्रवेश कर लिया है। सेमीफाइनल में सिंधु का मुकाबला जापान की अकाने यामागुची से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ता काळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। नागपूरच्या कोराडी तलावाचे अत्याधुनिक पर्यटन केंद्रात रूपांतर होणार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे। आणि पुणे यार्डमधील महत्त्वाच्या अभियांत्रिकी कामासाठी नागपूर पुणे एक्सप्रेसची 13 आणि 14 जूनची फेरी रद्द। आता सविस्तर बातम्या। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे। ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहे। त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल। विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामासाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील। त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली जाईल। विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असं आवाहन एनटीएने केलंय। पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। ते काही वेळापूर्वी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले। मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली, तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या।
2: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं। सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले।
1: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढल्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। विविध योजनांच्या माध्यमातून 51 लाख कोटी रुपये लोकांच्या बँक खात्यात जमा केले आहे असं त्यांनी सांगितलं। माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं टीव्ही, रेडिओ आणि संबंधित सेवांशी निगडीत खरेदी विक्री आणि सेवा नियमन अधिक सुटसुटीत करण्यासाठी दूरसंचार नियम 2026 चा मसुदा जाहीर केलाय। हे प्रस्तावित नियम सध्याची व्यवस्था अधिक सोपी आणि सुसंगत बनवण्यासाठी तसंच टीव्ही आणि रेडिओ प्रसारण क्षेत्रात व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी तयार केले असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे। हा मसुदा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून नागरिक 27 जुलैपर्यंत यावर आपल्या हरकती आणि सुधारणांचे प्रस्ताव सादर करू शकतात असं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय। वाढत्या मागणीवर आणि इंधनाच्या काळ्या बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहकांना किरकोळ पेट्रोल पंपांवरून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यास मनाई केली आहे। या ग्राहकांना आता केवळ अधिकृत घाऊक केंद्रांमधूनच इंधन खरेदी करावं लागेल। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हे निर्बंध पुढील 90 दिवसांपर्यंत लागू राहतील। याशिवाय मोठ्या प्रमाणावर होणारी इंधन खरेदी रोखण्यासाठी किरकोळ पेट्रोल पंपांना प्रतिग्राहक दररोज जास्तीत जास्त 200 लिटर हायस्पीड डिझेल विकण्याचे निर्देश देण्यात आले आहे। कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला। कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत

0: चा शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होते आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरजवळील कोराडी इथं महाजनकोच्या 272 हेक्टर क्षेत्रफळाच्या तलावाचं शुद्धीकरण, खोलीकरण आणि सुशोभीकरण करून त्याचं अत्याधुनिक पर्यटन केंद्रात रुपांतर करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. MMRDA कडे तलावाच्या देखभालाची जबाबदारी सोपवण्यात आली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नीरीच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्विकास केला जाणार आहे. तलाव परिसरात हाऊस बोट्स, बोटिंग, रेस्टॉरंट तसंच बोटीच्या माध्यमातून हनुमान मंदिर दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच परिसरात उभारण्यात आलेली देशातील सर्वात उंच 191 फूट उंचीची हनुमान मूर्तीही लवकरच भाविक आणि पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील हिवरा बुद्रुक इथं सुनील वाकुडे या तरुण शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करून आदर्श निर्माण केलाय. रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद करून त्यांनी शेणखत, कंपोस्ट आणि लेंडी खताच्या माध्यमातून एकात्मिक शेती पद्धत विकसित केली आहे. या प्रयोगामुळे जमिनीचा पोत सुधारला असून उत्पादन दुप्पट झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. मान्सून काळातील संभाव्य अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनातर्फे आज फुटाळा तलाव इथं विविध आपत्कालीन यंत्रणांच्या सहभागातून संयुक्त मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं. या सरावात NDRF, SDRF, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, होमगार्ड आणि आपदा मित्र यांनी सहभाग घेतला. तलावात बुडणाऱ्या व्यक्तीची सुटका, बोटीद्वारे शोध आणि बचाव कार्य, जखमींना प्राथमिक उपचार आणि नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर यांचं वास्तववादी दर्शन यावेळी करवण्यात आलं. तसंच आपत्कालीन संदेश वहन व्यवस्था आणि विविध विभागांमधील समन्वयाचीही चाचणी घेण्यात आली. प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी त्वरित आणि प्रभावी प्रतिसादासाठी ही पूर्वतयारी महत्वाची ठरणार असल्याचा विश्वास प्रशासनानं व्यक्त केला. पुणे यार्डमधील महत्वाच्या अभियांत्रिकी आणि सिग्नलिंग कामासाठी 14 जून रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 9 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून गाडी क्रमांक 1 2 1 3 6 नागपूर पुणे एक्सप्रेसची 13 जूनची फेरी रद्द करण्यात आली आहे. तसंच गाडी क्रमांक 1 2 1 3 5 पुणे नागपूर एक्सप्रेसची 14 जूनची फेरीही रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीची अद्ययावत माहिती तपासून घ्यावी असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे. जागतिक पर्यावरण दिन ते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या मेगा स्वच्छता मोहिमेअंतर्गत 14 जून रोजी शहरात 75 ई कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांना घरातील आणि कार्यालयातील निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू या केंद्रावर जमा करता येतील. ई कचरा न फेकता मनपाच्या संकलन केंद्रावर जमा करून स्वच्छ आणि पर्यावरण पूरक शहर घडवण्यास हातभार लावण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलंय. भंडारा शहरात भूजल पातळी खालवल्यानं आणि विहिरी आटल्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाणी पुरवठ्यासाठी नगर परिषदेकडून 10 टँकरद्वारे पाणी दिलं जात असलं तरी ते वेळेवर मिळत नसल्याची तक्रार आहे. दुपारच्या वेळी टँकरनं पाणी पुरवठा होत असल्यानं हातावर पोट असलेल्या नागरिकांची गैरसोय होते आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर इथे 1-2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागपुरातील जामठा परिसरात आज दुपारपासून मेघ दाटून आले. 2 च्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि हलक्या सरी बरसल्या. 4:30 च्या सुमारास पुन्हा अल्प कालावधीसाठी मुसळधार पावसाची नोंद झाली. नागपूर शहरात अनेक ठिकाणी हलक्या सरींनी वर्षाव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी

वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नागपूरच्या कोराडी तलावाचं अत्याधुनिक पर्यटन केंद्रात रूपांतर होणार. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पुणे यार्डमधील महत्वाच्या अभियांत्रिकी कामासाठी नागपूर पुणे एक्सप्रेसची 13 आणि 14 जूनची फेरी रद्द. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। सुशासन आणि सक्षम प्रशासन हे प्रधानमंत्री मोदी यांच्या सत्ता काळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन। महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। आणि शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स मध्ये 1695 तर निफ्टीत 461 अंकांची वाढ। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे। ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरिता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत। त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होईल। विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामासाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील। त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे। विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA ने केलं आहे। प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले। मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली, तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं ते म्हणाले।
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं। सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले।
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढल्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। बारामती तालुक्यात कटफळ इथं 20 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत। त्यात सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील या दृष्टीनं ही कामं करावीत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत। त्या आज पुण्यात विधानभवन इथं जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत बोलत होत्या। येत्या काळात पर्जन्यमान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसंच पालखी सोहळ्याचा विचार करून स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी अशा सूचना त्यांनी दिल्या। त्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची आढावा बैठक सुद्धा घेतली। पुढच्या वर्षी आयोजित होणाऱ्या या सायकल स्पर्धेचा दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अधिक उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। यंदा स्पर्धेचे 6 टप्पे आणि अंतर 1099 किलोमीटर असेल। राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरिता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं।

मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्या विरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 19व्या मीफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या चित्रपट महोत्सवात 47 देशांमधले एकूण 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यंदा NFDC आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मीफचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य चित्रपट महामंडळाची निर्मिती असलेले मराठी भाषेतले विविध माहितीपट या सोहळ्यात दाखवले जातील असं महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोस्निया आणि हर्झेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अ च्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारामध्ये वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23623 अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलांच्या किमतीतल्या घसरणीमुळे गुंतवणुकीकडे कल दिसून आला. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली तर कोकण आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी लक्षणीय वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्री 8:05 होत आहेत. त्यानंतर राष्ट्रीय मराठी बातम्या दिल्ली केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येऊल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत

उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ यात अंतर्भूत राहील. याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. कॅबिनेट सचिव डॉक्टर टी व्ही सोमनाथन यांनी आज नीट फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. ही परीक्षा सुरळीत, पारदर्शी आणि सुरक्षितरित्या पार पाडावी यासाठी सर्व संबंधितांनी योग्य समन्वय राखून काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. अमेरिकेबरोबर कराराविषयी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही असं इराणनं स्पष्ट केलं आहे. युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं, इराणवर हल्ला करणार नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं होतं, त्यावर इराणनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी सांगितले की तह अंतिम टप्प्यात आल्याचं किंवा करारावर सह्या होणार असल्याचं आत्ताच म्हणता येणार नाही. मात्र वाटाघाटींपैकी बराचसा मजकूर मसुदा स्वरूपात तयार झाल्याचं त्यांनी मान्य केलं. युरेनियम उत्खनन आणि इतर धोरणात्मक मुद्द्यांवर इराण ठाम आहे. अमेरिकन हल्ले न करण्याचं ठरवलं असलं तरी होर्मुझची समुद्रधुनी आणि आसपासच्या परिसरात अद्याप तणाव कायम आहे. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रप्रमुख यून सुक येऊल यांना आज सेऊल न्यायालयानं 30 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शत्रूला सहाय्य करून सत्तास्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. उत्तर कोरिया ड्रोन पाठवून दोन्ही देशांमधला तणाव वाढवणं आणि त्याचा वापर करून मार्शल लॉ घोषित करणं या 2024 मधल्या घटनांमध्ये त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख इन युंग यांनाही 15 वर्षांची तर माजी ड्रोन ऑपरेशन्स मुख्यालय प्रमुख किम युंग दी यांना 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती A.S. चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकारी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मेघालयमधून राज्यसभेसाठी नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार जेम्स संगमा यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी इतर कोणाचाही अर्ज आला नाही, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी माल्थस संगम यांनी जेम्स यांना बिनविरोध निवड झाल्याचं प्रमाणपत्र सुपूर्द केलं. कर्नाटकातून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि पवन खेडा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. ब्रिक्स देशांच्या शहरीकरणाच्या 13व्या परिषदेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. गेले 2 दिवस चाललेल्या या परिषदेत ब्रिक्स देशांमध्ये लोकांच्या गरजांचा विचार करून सर्वसमावेशक, शाश्वत आणि नागरिकांच्या गरजेनुसार शहरांची निर्मिती करण्यावर विचार विनिमय करण्यात आला. लोकांसाठी शहरं ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेसाठी ब्राझील, चीन, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या आय एस एस एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते

0: आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोसनिया आणि हर्झेगोविना यांच्या बरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अ च्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देऊक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23623 अंकांवर बंद झाला. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या महोत्सवात 47 देशांमधले 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष युन सुख येऊल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.